नमस्कार आणि येवकार. आकाशवाणी पणजी 233° म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल, तशेंच 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल तुमकां आयकुपाक मेळटा. इश्टानू, आयज शुक्रार, भारतीय सौर दीस, श्रावण 2 शके 1988, अर्थात 24 जुलै 2026. आयच्या दिसाच्या पहिल्या प्रसारणाक आमी आरंभ करतात. सुप्रभात.

0: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
0: मुवीज शोज सिरियल्स ऑडियो गेम्स लाइव इव्हेंट्स आणि खूप किदे
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
0: वेव्स एंड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
0: वेव्स
2: ऐकूबेनो आकाशवाणी पणजे केंद्राचो महादेव चॅनल तुम्ही ऐकतात सवरा जाऊन 10 मिनटं आणि 36 सेकंद जातात कर्ग्यावळी एका मुखार वर्तन ऐकूयात विचारांची सुंदर अशी किरण
3: महात्मा गांधी म्हणतात सतत विकास हो जीवनाचो कायदो आणि जो मनीस स्वतःक आपूणच बरोबर असो दाखोवपाचो यत्न करता तो स्वतःकच चुकीच्या जाग्यार पावयता

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।
4: ऐकूबेनो आकाशवाणी पुणे केंद्राच्या महादेव चॅनल वैलांना मी उलयतात। 17:23 आणि 25 सेकंद जातात। आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ आम्ही ऐकतात। कार्यावळीक मुखार वरताना मंजू भाटिया हांच्या आवाजातले हे मुखावयले भक्तिगीत।

ऐकूपेनम बरोबर सोवर अजून 40 मिनटां आणि 35 सेकंद जातात. भक्तिगीतांच्या कार्यावळीक अर्थात आमचो आदार ही कार्यावळ सोपयता आसतना निमाणे कडेन सुरेश वाडकर हांचो आवाज.

0: कुपोषण म्हळ्यार मनशाच्या कुडीक जावपी गरजेच्या अन्नाचो व पोषण तत्वाचो उणो पुरवठो. त्यामुळे मनशाच्या जिवितांत जायते दुष्परिणाम जाल्ले आमकां दिसून येतात आणि हे चड करून भुरग्यां भितर घातक परिणाम घडयतात. भुरग्यांची वाड खुट्टा आणि प्रतिकार शक्ती उणी जाऊन दुयेसाक आपोडे करता. अन्नाची पोषण तत्वां म्हळ्यार कॅलरीज, प्रोटीन्स म्हळ्यार प्रथिना, कार्बोहायड्रेट्स म्हळ्यार पिष्ठमय पदार्थ आणि व्हिटामिन्स म्हळ्यार जीवनसत्वां आणि क्षार, हे सगळे अन्नाचे घटक ठराविक गरजे प्रमाण कुडीक मेळना जाल्यार जायते प्रकारचे दुष्परिणाम दिसपाक सुरवात जाता. जर हे कुपोषण गर्भावस्थेन असताना जायत व वयाच्या दुसऱ्या वर्सापर्यंत जायत जाल्यार मनशाच्या कुडीचे आणि मनाचे वाढीर त्याचो कायम स्वरूपान दुष्परिणाम दिसूंक लागता. तशेच कुपोषण प्रमाणाभायर जायत जाल्यार भुरग्यांक क्वाशोकॉर व रिकेट्स असल्या आजारांचो संभव चड जाता. तांची वाड खुट्टा, हाता पायार सूज येता, ह्या भशेन जायते परिणाम दिसूंक लागतात. अशा भुरग्यांची प्रतिकार शक्तय खूप दुबळी जावन तांकां विंगड विंगड दुयेंसांक तोंड दिवचे पडटा. व प्रत्येक अन्न घटकाच्या कमतरते प्रमाण विंगड विंगड दुयेंसां जाल्ली दिश्टी पडटात. जशे प्रोटीन्स प्रथिना उणी जायत जाल्यार क्वाशकार सारखे दुयेंस, आयन व लोह उणे जायत जाल्यार अनिमिया, त्या भायर प्रतिकार शक्तय उणी जावन भायल्या जंतू वांगडा लढपाची तांची ताक उणी जाता आणि परतून परतून थोंडी खोकली जावप हांचे रुपांतर मागीर न्युमोनिया, ब्रॉन्कायटीस सारख्या दुयेंसांनी जावप, टीबी सारखी दुयेंसांय जाल्ली दिश्टी पडटात. पोटांतले आजार म्हळ्यार उलटी जावप, पातळ पर्साकडे जावप आणि ताजो परिणाम म्हणजे परतून कुपोषणूच जावप असे दुष्टचक्र चालूच उरता. आणि परतून भूक उणी लागप, जेवण सारखे जेवप ना म्हणजे दुयेंसाकूच आमंत्रण. आणि भुरग्यांची वाढूच जाऊंक पावना. कुडीचीच न्हय तर ती जीवनसत्वा बी उणी जाल्ल्यान बौद्धिक वाढूय उणी जाता. तर ह्या सगळ्या परिणामाचे कारण जाऊन असा कुपोषण. सध्या दैनंदिन जीवनावस्थेचो ताण, तातून भूक मंदावप, जेवणाक रूच उरना आणि मागीर कुडीक पोषक अशी तत्वां न मेळल्यान कुपोषणांक परतून सुरवात जाता आणि हे दुष्टचक्र चालूच उरता. तर कुपोषणांक लेव घेऊ नाकात. दोतोराकडे सारखे तपासून गरजेप्रमाणे त्यांनी किती तपास सांगल्यार ते करून जे उपाय दोतोर ठरयता ते मानून घेवप उत्तम. कारण कुपोषणान कुडीतील प्रथिना, आयन ही तत्वां उणी जाऊन चड करून त्याचो दुष्परिणाम ल्हान भुरग्यांक भोगचो पडटा. तांचो फुडार कायमचो काळखाचो जावं येता.
1: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
2: विष्णू माय जग, विष्णू माय
3: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

नमस्कार, युएसच्या मुखेल खबरो. पेपर लीक करणे के उपरांत फाटले 2.5 महिन्यात जायती पावलां उबारल्यात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. गुन्यांवकारांक अटक करून बंदखणींत धाडल्यात. काल राती व्हिडिओ संदेश

निशांत मोदी हाणी हे विशीं उलयले. फास्ट ट्रॅक कोर्टा खातीर प्रस्ताव तयार करता खातीर संबंधित खात्यांक आपले काल निर्देश दिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले. खात्यांनी अविरत काम करून काल राती उसरा मसुदो सादर केल्ल्याचे तांणी म्हळे. सामाजिक वावुरपी सोनम वांगचुकान काल राती गुरुग्रामांतल्या एका खासगी हॉस्पिटलांत केंद्रमंत्री जेपी नड्डा आनी जितेंद्र सिंग हांच्या हजेरेन आपले 26 दिसांचे उपोशण फाटी घेतले. नीट परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारान खासा तपास पथक तयार करून बेगीन कारवाय केल्या अशें मत भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणी उक्तायला. नीट प्रकरणाचेर केंद्र सरकारान कडक कारवाय केल्या अशें मंत्री दिगंबर कामत हांणी पत्रकार परिशदेंत उलयतना म्हळां. दिवचल मतदारसंघाचो विकास पळोवन परतून एक फावट आमदार दोतोर चंद्रकांत शेट्येच जिखतले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. शेतकामत्या खातीर सरकार वेगवेगळ्यो योजना घेवन येता, तांचो लाव घेवचो अशें आमदार प्रेमेंद्र शेट हांणी मागला. फोंड्या लायन्स क्लबाच्या वतीन फळांचेर वखदी झाडां रोवन वन महोत्सव मनयलो. 26 ते 29 जुलय ह्या काळान राज्यांत रेड अलर्ट तरी नासलो, तरी राज्यांतल्या कांय वाठारांनी वग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: नमस्कार आणि माई मोगाचं उर्बे भरी इथे येऊ कार तुमच्या सगळ्या मोगाळ ऐकूप्यांक 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या माझ्या चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. तेचपरी 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल तुमकां आयकुपाक मेळटा. आयकुब्यानो बरोबर 7:08 आणि 40 सेकंद जातात. शुभप्रभात हे कार्यावळीक तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार दिता आणि तुमचो दीस सुखकर सुखसमृद्धीन आणि सुशेगतान वयचो आणि तुमची सगळी सपनां पुराय जावची इतलेच देवा लागीं मागता आणि तुमकां आयच्या दिसाची हुनहुनीत उर्बेभरीत परबी भेटयता. आणि शुभप्रभात हे कार्यावळीची सुरवात आयच्या दिसाची खाशेलपणां जाणून घेवयात दिनविशेष ह्या कार्यावळीत.
1: दिन विशेष

24 जुलय दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. बेंगलोर हांगा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेची स्थापना जाली आयचे दिसा 1911 वर्सा. तर 2000 वर्सा अर्जुन पुरस्कार सन्मानित नामनेच्यो भारतीय बुद्धिबळपटू सुब्बरमण विजयलक्ष्मी ह्यो आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर आनी महिला ग्रँडमास्टरची फीड पदवी मेळोवपी पयल्यो भारतीय महिला थारल्यो. 24 जुलय 1998 हे दिसा परकीय चलन नियमन कायद्याच्या जाग्यार परकीय चलन वेवस्थापन कायदो जारी करपाचो निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळान घेतलो. माजी हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा आणि स्वातंत्र्य

0: सैनीक अरुणा असफ अली हांका स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्सांत सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न फावो जालो तो दीस आयचो 1997 वर्सांतलो. थोर गांधीवादी स्वातंत्र्य सैनीक आनी माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा हांचो जल्म 4 जुलय 1898 हे दिसा जालो. स्वातंत्र्य सैनीक आनी कामगार चळवळींतले एक लढाऊ व्यक्ती अशी तांची वळख. स्वच्छ चारित्र्य आणि निष्कलंक राजकारण ह्या गुणांचे ते एक दुर्मिळ असे व्यक्तिमत्व. नामनेचे भारतीय बासरीवादक आणि संगीतकार तसेच भारतीय शास्त्रीय संगीतातले वाद्य बासरीचे जनक त्यांभार उस्ताद अल्लाउद्दीन खां हांचे शिष्य पन्नालाल घोष हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 24 जुलय 1911 हे दिसा. नामनेच्यो कादंबरीकार महाश्वेता देवी हांका मॅगसेसे पुरस्कार घोषित जालो तो दीस आयचो 24 जुलय 1997 वर्सांतलो. चिलींत गुलामगिरीची प्रथा सोपली आयचेच दिसा 1823 वर्सा. चंद्र मोहिमे उपरांत एपोलो 11 हे अंतराळयान पृथ्वीचेर बरे तरेन पावले तो दीस आशिल्लो आयचो 24 जुलय 1969. 2001 वर्सा आयचेच दिसा टोकियो हांगा जाल्ल्या जागतीक जलतरण स्पर्धेंत शिखा टंडन हिणे फ्रीस्टायल प्रकारांत 100 मीटर अंतर 59.96 सेकंदांत पेवून दाखयले. हो एक जागतीक विक्रम आशिल्लो. फ्रेंच गणितज्ञ आनी संशोधक जोझफ निकोलेट हांचो जल्म आयच्या दिसाचो 1786 वर्सांतलो. तर 24 जुलय 1911 हे दिसा हैदराबाद मुक्तीसंग्रामांतले स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ हांचो जल्म जाल्लो. भारतीय अभिनेता दिग्दर्शक निर्माता आनी पटकथा लेखक मनोज कुमार हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 1937 वर्सा. तर आयज जल्मल्ल्यो अमेरिकन अभिनेत्री गायिका आनी नर्तिका जेनिफर लॉपेस तांचो जल्म 1969 वर्सांतलो. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 24 जुलय.
1: दिन विशेष.

0: हमेच किद्याक करप वा हमेच केल्ल्यान किदें जातले असो विचार करू नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरूया,
0: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.

0: अरे खय वता इतले ताकतिकेन?
1: आणि खय? बाजाराक.
0: बाजाराक? आणि पोती खंय तर?
1: पोती? पोती ते दितात मगो फुकट.
0: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
0: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिक चोकोयन घरा येवचो ना.
1: कळ कळ, कपड्याची पोती.
0: से नो टू प्लास्टिक.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: ऐकूयात कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.

0: बर्बाद न हो। सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया।
1: फास्ट ट्रॅक कोटा खातीर प्रस्ताव तयार करपा खातीर संबंधित खात्यांक आपणे काल निर्देश दिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले। खात्यांनी अविरत काम करून काल राती उसरा मसुदो सादर केल्ल्याचे तांणी म्हळे। सामाजिक वावुरपी सोनम वांगचुकान काल राती गुरुग्रामांतल्या एका खासगी हॉस्पिटलांत केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग हांच्या हजेरेन आपले 26 दिसांचे उपोषण फाटी घेतले। या वेळार वांगचुकाची घरकान गीतांजली आंगमो आणि लेह लडाख एफएक्स बॉडीचे वरिष्ठ फुडारी लेगीत हॉस्पिटलांत हजर आशिल्ले। नीट परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारान खासा तपास पथक तयार करून बेगीन कारवाय केल्या तशेंच संबंधित प्रकरणात घुसपिल्ल्या आरोपींक अटक केल्या असे गोयचे प्रदेश भाजप अध्यक्ष दामोदर नायक हांणी सांगले। परीक्षा व्यवस्था घटमूट करपा खातीर सुदारणा केल्या चड पारदर्शकता सुनिश्चित करपा खातीर नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट प्रकरण हाताळटा असे नायक हांणी म्हळे। परीक्षेच्या गैरव्यवहारात वाटो घेवपी लोकांक बंदखण आणि 1 कोटी मेरेन दंड सहित खर ख्यास्त असा असे ताणी सांगले। पणजेन काल भाजप मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन ते उलयताले। या वेळार मंत्री दिगंबर कामतींनी नीट परीक्षा पेपर फुटीविशी केंद्र सरकारान बेगोबेग कारवायांचेर भर दिला तशेंच खासा तपास पथकावरवी चौकशी रोखडीच सुरू केली, गुन्यांवकारांक अटक जाल्या आणि गुन्यांवकारांचेर बेगीन खटलो चलोवपाची फास्ट ट्रॅक कोर्ट जाहीर जाल्या असे म्हळा। मजो फ्लॅट येवजणी खाला सहकार निबंधकाकडे घर निर्माण सोसायटीच्या नोंदणी खातीर 31 मार्च 2027 ही डेडलाईन असा। हे तारखे मेरेन घर निर्माण सोसायटींची नोंदणी करची अशी अधिसुचोवणी जारी झाल्या। जमनीचे धनी आणि बिल्डर हांचे मधल्या वादाक लागून फ्लॅट नावार नाशिल्ल्या हजारांनी फ्लॅट धारकांक फ्लॅट नावार करप शक्य जावपा खातीर सरकारान मजो फ्लॅट येवजण सुरू केल्या। सहकार कायदो तशेंच स्टॅम्प ड्युटी कायद्यान दुरुस्ती करपी अध्यादेशांक मान्यताय दिवन सरकारान हे येवजणेक मान्यताय दिल्या। युनिलॅट्रल डीम्ड कन्व्हेयन्साची प्रक्रिया सुरळीत करून फ्लॅट नावार करपाची प्रक्रिया सरकारान निश्चित केल्या। हाजे खातीर गोय सहकारी सोसायटी कायदो 2001 तशेंच इंडियन स्टॅम्प ड्युटी कायद्यान दुरुस्ती करपी अध्यादेशांक मान्यताय दिल्या। हे भायर स्टॅम्प ड्युटी उणी करपाचोय निर्णय घेतला। व्यापक विज्ञानिक अभ्यास आणि देशव्यापी वापराचेर आधारून E20 पेट्रोल सुरक्षित आणि विश्वासार्ह असा असे सरकारान परतून स्पष्ट केला। इंजिनाची कामगिरी, इंधन कार्यक्षमता आणि वाहनांच्या टिकाऊपणाविषयी व्यापक वा सत्यापित कागाळ मिळूना असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपीने लोकसभेत सांगले। तृतीयपंथी घटकाच्या हक्कांचे रक्षण करपाच्या आणि त्यांच्या कल्याणा खातीर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान जारी केली नवी सल्लागार सुचोवणी 2.0 बेगोबेग लागू करची अशी सुचोवणी राज्य शिक्षण संचालनालयान सरकारी अनुदानित बिगर अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक आणि खाशेल्या इस्कॉलांच्या मुख्यालयांक दिल्या। शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि एका परिपत्रकावरवी हे निर्देश जारी केल्यात। गोयांत 24 आणि 25 जुलयाक मध्यम ते उटंगार पावसाची शक्यताय असा। या 2 दिसांत वादळी वाऱ्यासहित नेटाच्या पावसाची शक्यताय उक्तावन हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला। दादल्यांच्या क्रिकेटान काल सांजे हरारेन जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय खेळात भारतान झिम्बाब्वेचो 7 विकेटींनी पराभव केलो। माळेची दुसरी मॅच फाल्यां त्याच सुवातेर जातली। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांच्यो 7 वरांक।

आयकुप्यांनो शुभ प्रभात. हे कार्यावळीत तुमकां सगळ्या आयकुप्यांक परतून एक फावट माई मगाचो येवकार दिता. 7:30 आनी 45 सेकंद जाल्ली आसात. शुभ प्रभात हे कार्यावळीक मुखार व्हरतना आयकुयात गांधी स्मृती ही वळेरी.

0: ऐकू बेनू आकाशवाणी पुणेची केंद्राच्या महादय चॅनलला वैल्यांना मी उलयतात 7:42 आणि 10 सेकंद जातात. शुभप्रभात हे कार्यवळीचो आस्वाद आम्ही घेतात गांधी स्मृती ह्या विषयाक धरून महात्मा गांधीजींचे विचार नित्यज आम्ही ऐकलेत.
1: KHz म्हणजेच महादई वाहिनीवर संध्याकाळी 7 एका कार्यक्रम तिन्ही सांजा.
0: कार्यावळीक मुखार वर्तना ऐकूयात. दम लगा के हैशा ह्या चित्रपटातले पपून हांच्या हांणी संगीतबद्ध केल्ले पपून हांच्या आवाजातले आणि अन्नू मलिक हांणी संगीतबद्ध केल्ले मुखावयले सुंदर अशे एक गीत.

ऐकूपेनू कार्यावळी मुखार वर्तना अजीत परब आणि मुग्धा वैशंपायन हांच्या जोड आवाजातले हे मुखावेले गीत आम्ही ऐकूयात.

आणि ऐकू बनू ह्या गीता वांगडा जायची शुभप्रभात ही कार्यावळ हांगासरूचो सोंपता. ऐकुयात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या

0: तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या अडीच महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले ढाई महीनों में अनेक विहित कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों की एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
0: दिल्ली उच्च न्यायालयानं सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली. राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा यांचं न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल असं यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्रं पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे. दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष्य आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता

नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत. आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे. ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे. या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोर्गोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये एकंदर 61 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी, वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर, राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक घडणुको आडावपा खातीर नवो कायदो लागू करपाचें आश्वासन दिलां. आयज जावपी मंत्रीमंडळ बसकेंत कडक नियम लागू जावपाची शक्यताय. दिल्ली उच्च न्यायालयान पेपर लीक घडणुकां खातीर खासा फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापणूक केल्या. सामाजीक वावुरपी सोनम वांगचूक हांणी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आनी जितेंद्र सिंग हांच्या हाजेरेंत आपले 26 दिसांचे उपोशण सोपयले. भारतान 350 किलो थ्रस्ट तांकीचे आपले पयले एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजीन तयार केला. आनी 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तींची स्कॉटलंडातल्या ग्लासगो शारात भव्य उक्तावण सुवाळ्यांत सुरवात जाली. आता पुराय खबरो. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 म्हयन्यांत जायती पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. गुन्यांवकारांक अटक करून बंदखणींत धाडल्यात. काल राती व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलां की विद्यार्थ्यांचे शिक्षणीक वर्स वाया जावचे न्हय हाची खात्री करप ही सरकाराची सगळ्यांत मुखेल जापसालदारकी आसतली आनी बेगोबेग परिक्षा घेवप ताचे खातीर गरजेचें आशिल्लें.

0: दिल्ली की राउस एवेन्यू अदालत में लोक परीक्षाओं में नकल और पेपर लीक से जुड़े मामलों की जल्द सुनवाई के लिए एक विशेष फास्ट ट्रैक कोर्ट बनाया गया है। दिल्ली उच्च न्यायालय की अधिसूचना के अनुसार यह अदालत लोक परीक्षाएं, अनुचित साधनों की रोकथाम अधिनियम 2024 और उससे जुड़े अन्य मामलों की सुनवाई करेगी। यह अधिसूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा परीक्षा में पेपर लीक के मामलों में शामिल लोगों को शीघ्र और कड़ी सजा सुनिश्चित करने के लिए देशभर में फास्ट ट्रैक अदालतें स्थापित करने की घोषणा के कुछ घंटों बात जारी की गई। रोहन, आकाशवाणी समाचार, दिल्ली।
1: सामाजिक वावरपी सोनम वांगचुकान काल राती गुरुग्रामातल्या एका खासगी हॉस्पिटलात केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग हांच्या हजेरीत आपले 26 दिसांचे उपोषण फाटी घेतले। या वेळार वांगचुकाची घरकान्न गीतांजली आंगमो आणि लेह लडाख एपेक्स बॉडीचे वरिष्ठ फुडारी लेगीत हॉस्पिटलात हजर आशिल्ले। भारतान 350 किलो थ्रस्ट ताकीचे आपले पहिले एक्सपेंडेबल टर्बो जेट इंजिन तयार केला। डीआरडीओच्या गॅस टर्बाईन संशोधन आस्थापनान हे इंजिन तयार केला। हे विकसित केल्ले इंजिन भारतीय संरक्षण उद्देगाची वाढत वचपी तंत्रीक क्षमताय दाखयता अशे संरक्षण मंत्रालयान सांगले। तशेच भारताच्या शास्त्रीय आणि उद्योगिक समुदायामधली सूक्ष्म अभियांत्रिकी प्रगत उत्पादन आणि लागीच्या भागीदारी ती दाखयता। जेट इंजिन तंत्रज्ञानाक संसारातल्या सगळ्यात अत्याधुनिक अभियांत्रिकी विषयातलो एक विषय असे मानतात हाचेर मंत्रालयान भर दिला। हे इंजिन यशस्वीपणान तयार करून आझाद अभियांत्रिकी कंपनीन जीटीआरई कडेन सोपयला। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एनडीएमए आज नवी दिल्लीत आपत्ती जोखीम उणे करपाचेर ब्रिक्स मंत्रीस्तरीय बसकेचे आयोजन करतले। डीआरआर गटाच्या मंत्री पावडावेल्या बसकेचे अध्यक्षपद राज्यमंत्री नित्यानंद राय हे करतले। आपत्तीचो धोको उणो करपाविशी ब्रिक्साच्या सहकार्याच्या विकासात ही बसका महत्वाची थारता असे गृह मंत्रालयान सांगले। आपत्तीक लागून स्थायी उदरगत, हवामान, अर्थिक स्थिरताय आणि मनशाची सुरक्षा हाचे खातीर धोके निर्माण जाता हाची वाढत वचपी मान्यताय ह्या बसकेतल्यान दिसून येता असे तातूंत सांगला। लवचिकताय, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतताय निर्माण करप ह्या विषयाचेर मार्गदर्शन करून ह्या बसकेत ब्रिक्स वांगडी देशांमदी सखोल तंत्रीक सल्लामसलत आणि एकमत निर्माण करपाची वर्षभर चलपी प्रक्रिया सोपतली। ह्या बसकेत 10 ब्रिक्स वांगडी देशातले मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे मुखेली वाटो घेतले। मंत्रालयान माहिती दिल्या की मंत्री डीआरआर विशी ब्रिक्स संयुक्त निवेदन आपणायतले जे आपत्तीरोधक घटाय वाढोवपाक, सहकार्य वाढोवपाक आणि डीआरआर कार्ययोजना यमलात हाडपा खातीर ब्रिक्स वांगडी देशांच्या कटिबद्धतेचो पुनरुच्चार करता। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।

0: आता मुखावेल्यो खबरो. भारत नवीकरणीय उर्जा शिखर संमेलन आणि एक्स्पो 2 नोव्हेंबर सावन नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात जातले. काल नवी दिल्लीत एका पूर्वतयारी पत्रकार परिषदेत संबोधित करताना केंद्रीय नवी आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांनी सांगले की 4 दिसांच्या या कार्यावळीत सरकार, धोरण निर्माते, उद्योग फुडारी, गुंतवणूकदार, नवनिर्माण करपी स्टार्टअप आणि आंतरराष्ट्रीय संस्था एकठांय येऊन सहकार्याक मुखार व्हरतली आणि जागतिक निवळ उर्जा संक्रमणाक गती दितली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या कार्यावळीचे उक्तावण करतले अशें तांणी सांगले. नीटासयत खंयच्या विशयाचेर चर्चा करपाक सरकार तयार आशिल्ल्याचे केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी संसदेत सांगले. नीट पेपर लीक प्रश्नाचेर सरकारान आश्वासन दिवन लेगीत विरोधी पक्षांनी चर्चा करपाक दिवंक ना असो आरोप किरण रिजिजू हांणी केलो.
1: वो बहाना जुड़ रहा आज तो फिर कांग्रेस दोनों सदनों में शुरू में ही बोलता है अपना कंडीशन है, मांग है, पहले पूरा करो तब चर्चा होगा. अरे मांग चर्चा के दौरान में भी तो आप बोल बोल के मांग रख सकते हैं. आप जब बोलेंगे डिबेट में तो आपको जो कहना है वो आप कह सकते हैं ना, तो डिबेट को कैसे रोक सकते हैं आप, वो चर्चा को ही रोकना चाहते हैं.
0: वैज्ञानिक अभ्यास आणि देशभरातल्या वापराचेर आधारित E20 पेट्रोल सुरक्षित आणि विश्वासात घेवपासारखे असा असे सरकारान परतून सांगला. इंजिनाची कार्यक्षमताय, इंधन, वाहनांचे टिकाऊपण हांचेविषयी कागाळ मिळवूंक ना अशी माहिती पेट्रोलियम आणि सैमिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हांणी लोकसभेत सांगले. तेल कंपनींनी आणि वाहन निर्मात्यांनी केल्ल्या अभ्यासातल्यान दिसून आयला की E20 पोरण्या वाहनांक लेगीत कसलेच गंज निर्माण करिना. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रामाक लागून 1.97 लाख कोटी परस चड परकी चलनाची बचत झाल्या आणि कच्च्या तेलाची आयात तसेच कार्बन उत्सर्जन उणे झाला. इथेनॉल उत्पादकातल्या शेतकऱ्यांची येणावळ लेगीत वाढल्या असे त्यांनी सांगले. स्कॉटलंडातल्या ग्लास्को शहरात 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तींची सुरुवात भव्य आणि रंगीत उक्तावण सुवाळ्यान झाली. राजा चार्ल्स तृतीय हाणे राणी कॅमिला वांगडा काल सांजे ओव्हिओ हायड्रो एरिना हांगा खेळाचे उक्तावण झाले. 74 देशातले पंगड ह्या 10 दिसांच्या कार्यावळीत वाटो घेतात. ध्वजवाहक मीराबाई चानू आणि विधीपूर्वक मशालवाहक लवलीना बोरगोहेन हांच्या फुडारपणाखाला भारतीय पंगडान हातात ल्हान तिरंगो उभारून मैदानात प्रवेश केलो. दादल्यांच्या क्रिकेटात काल सांजे हरारे हांगा झाल्या 3 मॅचींच्या मालिकेच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय खेळात भारतान झिम्बाब्वेचो 7 विकेटींनी पराभव केलो. वैभव सूर्यवंशीच्या 19 बॉलात प्रभावी 50 धावड्यांचेर भारतान फकत 13.2 ओव्हरींनी 126 धावड्यांचे ध्येय सोपेपणान साध्य केला. आदी बॅटिंगाक आयिल्ल्या झिम्बाब्वेन निर्धारित 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन 125 धावड्यो केल्यो. मालिकेची दुसरी मॅच फाल्यां तेच सुवातेर जातली. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हिमाचल प्रदेश, कोकण, गोय, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, सौराष्ट्र, कच्छ आणि उत्तराखंडात लेगीत व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. फुडल्या 2 ते 3 दिसांनी ईशान्य भारतातय अशेच हवामानाची परिस्थिती असतली. कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, केरळम, माहे आणि तेलंगणा ह्या वाठारांनी वीज आणि खर वारे वांगडा गडगड मारपाची शक्यता असा असे हवामान खात्यान सांगला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक घडणुको आडावपा खातीर नवो कायदो लागू करपाचे आश्वासन दिला. आयज जावपी मंत्रिमंडळ बसकेत कडक नियम लागू जावपाची शक्यताय. दिल्ली उच्च न्यायालयान पेपर लीक घडणुकांखातीर खासा फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापणूक केल्या. सामाजिक वावुरपी सोनम वांगचूक हांणी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग हांच्या हजेरेत आपले 26 दिसांचे उपोषण सोपयले. भारतान 350 किलो थ्रस्ट ताकीचे आपले पहिले एक्सपेंडेबल टर्बो जेट इंजिन तयार केला आणि 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तीची स्कॉटलंडातल्या ग्लास्को शहरात भव्य उक्तावण सुवाळ्यान सुरुवात. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.
2: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

ऐकूबेनू चित्रसंगीत अर्थात हिंदी गीतांच्या कार्यावळीक सुरुवात झाली असा. अभिजीत हांच्या आवाजातले हे पहिले गीत आम्ही ऐकतात.

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक घडणुको आडावपा खातीर नवो कायदो लागू करपाचें आश्वासन दिलां. आयज जावपी मंत्रीमंडळ बसकेंत कडक नियम लागू जावपाची शक्यताय. दिल्ली उच्च न्यायालयान पेपर लीक घडणुकां खातीर खासा फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापणूक केल्या. सामाजीक वावुरपी सोनम वांगचूक हांणी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आनी जितेंद्र सिंग हांच्या हजेरेंत आपले 26 दिसांचे उपोशण सोपयले. भारतान 350 किलो थ्रस्ट ताकीचे आपले पयले एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजीन तयार केला. राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरण आयज नवी दिल्लीत आपली आपत्ती जोखीम उणे करपाचेर ब्रिक्स मंत्रीस्तरीय बसकेचे आयोजन करता. डीआरआर गटाची मंत्री पावडावेल्या बसकेचे अध्यक्षपद राज्यमंत्री नित्यानंद राय करतले. भारत नवीकरणीय उर्जा शिखर संमेलन आनी एक्स्पो 2 नोव्हेंबरासावन नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात जातले. वैज्ञानिक अभ्यास आनी देशभरातल्या वापराचेर आधारित E20 पेट्रोल सुरक्षित आनी विस्वासात घेवपासारखे आसा अशें सरकारान परतून सांगला. 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तींचे स्कॉटलँडातल्या ग्लास्को शारात भव्य उक्तावण सुवाळ्यान सुरवात जाली. दादल्यांच्या क्रिकेटात काल सांजे हरारे हंगा जाल्ल्या 3 मॅचींच्या मालिकेच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय खेळात भारतान झिम्बाब्वेचेर 7 विकेटींनी पराभव केलो. मालिकेची दुसरी मॅच फाल्यां त्याच सुवातेर जातली. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, गुजरात आनी मध्य महाराष्ट्रात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। श्रद्धा चले गए, सुपर निर्मा मैं सप्तमा
1: सचिन मम्मी। सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: नोटीस इनव्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मध्ये प्रस्ताव मागविता। इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची। प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024। येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात।
3: ऐकबेनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान आम्ही उलयतात। 9:03:35 जातात। चित्रसंगीत हे कार्यावळीक मुखार वरतना कभी हा कभी ना ह्या चित्रपटातले गीत कुमार सानू हांचो आवाज आणि जतीन ललित हांणी संगीतबद्ध केल्ले मुखावेले गीत ऐकूयात।

अकबेनू कभी खुशी कभी गम ह्या चित्रपटातले कविता सुब्रमण्यम अलका याग्निक आणि अमित कुमार हांच्या जोडावाजातले राजेश रोशन आणि संगीत

आयकुबाने चित्रा संगीत हे कार्यावळीतले निमणे गीत तनिष्क बक्षी हांचे कंपोजिशन, ऋषि कुमार हांचो आवाज आणि राफत

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांग सुख म्हणजे नक्की काय असत, मला सांग सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोते हो नमस्कार. 233°1' अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादळी वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 9:32 आणि 25 सेकंद होत आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमास आपल्या

श्रोते हो, महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात सावरिया हे गीत नुकतंच आपण ऐकलं. 9:43 आणि 35 सेकंद होत आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यापुढे ऐकूयात अवधूत गुप्ते यांचा स्वर.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

बघितलं एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब दुःखा नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण.

श्रोतेहो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात सुंदर असं गीत प्रशांत दामले यांच्या स्वरात आपण ऐकत आहात. एका लग्नाची गोष्ट या नाटकातील श्रीरंग गोडबोले यांनी शब्दबद्ध केलेलं आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं मला सांगा सुख नक्की म्हणजे काय असतं हे गीत नुकतंच आपण ऐकलं. यापुढे शैलेश यांच्या स्वरात मन तळ्यात मन मळ्यात.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी गीतांचा कार्यक्रम इथेच संपत आहे. ठीक 10 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: एकमेनू 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 10:05:40 जातात. सुरू करया कोंकणी कातारांच्या कार्यावळी आणि कातारांची सुरवात एना मारिया लोप्स हांच्या आवाजान.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33 अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.
2: ऐकूबेनू 10:14 आणि 45 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीक मुखार वर्तना शेरॉन हांचो आवाज.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: एकुबेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादळी चॅनलवयल्यान आमी उलयतात. 10:31 आणि 41 सेकंद जातात. सुरवात करया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीक. आयज हे कार्यावळीत उस्ताद अब्दुल लतीफ खा हांचे सारंगी वादन असतले आणि ते सादर करतात राग मियाकी मल्हार.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होमादय चॅनल तुम्ही ऐकतात. दनपारच्या सभेतल्यो ह्यो कार्यावळी 11 वरां जाऊन 6 मिनटां झाल्यात. तालतळ्यात फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रही मेरा दिल.

बेलगाम या फिल्मा खातीर देव बर्मन हांच्या संगीत निर्देशना खाला शैलेंद्र सिंग मोहम्मद अजीज आणि सांगात्यांनी गायले हे गीत तुम्ही ऐकले मजरूर सुलतानपुरी हांचे आणि कार्यावळीत आता ह्या उपरांत लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम पत्थर के फूल या फिल्मात राम लक्ष्मण हांचे संगीत

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातली ही गीतं आशिली सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, अमित कुमार आणि सांगा त्यांच्या आवाजान. तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रहे मेरा दिल. किशोर कुमार ह्या उपरांत गीत ऐकूया स्वामी दादा या फिल्मातलं.

स्वामी दादा या फिल्मात किशोर कुमार आणि आता गाता रहे मेरा दिल ही कऱ्यावर सोपैताना. आमचे नशीब या फिल्मातली दोन काळजा गायतात मौली.

बहिणीनो, आषाढी एकादशीची तयारी करतनाच आमी मेळ्यात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान अस्तुरी कार्यावळींत. 12:33 आणि 50 सेकंद आतां जाल्ले आसात. अस्तुरी कार्यावळींत आतां फुडल्या सुवातेर स्वर संगम आणि आयची कार्यावळ घेवन आयल्या गीत गजल.

उषामोन तरन चावज अतली ही गजल आणि आता कार्यावळ सोपयताना त्रिलोक लुंबा यांच्या अल्बमा खातीर हो आवाज रागेश्वरी हांचो

नमस्कार, या सात गायमू खेल खबरो अपरांत सुरक्षितता भवन या गोय बाष्पक आणि कारखानो संचालनालयाच्या नूतनीकरण वास्तूचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उक्तावण झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कॉटलँडातल्या ग्लास्को हांगा जावपी राष्ट्रकुल खेळांत वांटो घेवपी भारतीय पंगडाक शुभेच्छा दिल्यात. आयज देशभर आयकर दीस मनयतात. पारदर्शक तंत्रज्ञानान चलपी आणि करदात्यांक अनुकूल कर प्रशासनाकडेन देशाच्या प्रवासाचेर भर दितनाच येणावळ कर खात्याची स्थापणूक आणि वाढ हांचो उगडास करपी हो दीस असा. केंद्रीय तपास ब्युरोन पटियाला हांगाच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी संघटनेच्या जिल्हो कार्यालयाच्या अंमलबजावणी अधिकाऱ्याक लाच प्रकरणात अटक केल्या. कार्यकर्तो सोनम वांगचू हाणे आपलो उपास सोडपाचो निर्णय घेतिल्ल्यान विद्यार्थ्यांच्या हिताची राखण करपा खातीर सरकारच्या वचनबद्धतेचेर ताचो विश्वास दिसून येता अशें केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हाणी म्हटला. केंद्रीय

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान तुमी आयकतात कानू ओवळा आणि ह्या खिणाक हे कार्यावळींत लोकांगीतां जॉयल पेरेरा आणि सांगा त्यांनी गायिल्लो हो जेराल्ड मांडो आशिल्लो आणि ह्या उपरांत रेमो फेर्नांदेश गायतात दुलपद.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजे

0: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ होत आहे. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टी के एमपी भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याने त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
2: दिनांक 26 जुलै 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयांमध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. देशातल्या विद्यार्थ्यांचं हित आणि नीट यूजी परीक्षेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. नीट पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सरकार या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिली. मात्र तात्पुरत्या उपायांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरु केलेलं उपोषण काल मागे घेतलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओनं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रतिबॅलर झाले आहेत. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डर्वोकोरविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. 10 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 74 देशांचे संघ भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवहलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे, तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेले 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकात 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारताने या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी काल श्रीनगर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली. 600 हून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला. राज्यातल्या अमरनाथसह सर्व यात्रा उद्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असून 11 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 103 निवारा शिबिरं उभारण्यात आली असून मदत कार्य चालू आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बाधित नागरिकांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभं असून त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे. गुजरातमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आणि बाधित भागांमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती त्यांनी घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. मणिपूरमध्ये 2023 झालेल्या हिंसाचाराशी संबंधित फौजदारी खटल्यांची दररोज सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. तसंच या प्रकरणी विशेष तपास पथक आणि न्यायालयानं नियुक्त केलेल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीला संबंधित प्रकरणांबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .33°1 म्हळ्यारूच 1287 kHz चेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. आमच्या स्टुडिओतल्या घड्यांत 1 वर जाऊन 40 मिनटां

0: फुलेकर वळतले हे निमाणे गीत पुरुषोत्तम पै ह्यांचा आवाज, कमलादेवी राव देशपांडे ह्यांची रचना. दोन वरां आतां जायत आयल्यात. दिल्ली केंद्रा वयल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतां, पयली इंग्लिशींतल्यान आनी 2:15 हिंदींतल्यान. आयकत रावात आकाशवाणी पणजी म्हादय चॅनल.
1: दिस इज आकाशवाणी अँड आय एम वल्सा विलियम्स विथ द मिड डे न्यूज.

एनआयपीपीच्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेत ह्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 2 वरां जावन 31 मिनटां जातात. चित्रसंगीत मोहनांचे संगीत, लता मंगेशकरांचा आवाज, एक कली मुस्काई या फिल्मा खातीर राजेंद्र कृष्ण हांचे गीत.

एक कली मुस्काई या फिल्मा खातीर लता मंगेशकर हांचो आवाज, संगीतकार मदन मोहन. आनी आतां कार्यावळ फुडें व्हरतना किशोर कुमार आनी आशा भोसले. महान या फिल्मा खातीर राहुल देव बर्मन हांचें संगीत, अंजान हांचें गीत.

किशोर कुमार आणि आशा भोसले ह्यांनी गायिल्या महान फिल्मातल्या ह्या गीता उपरांत ऐकूया त्यांचा आवाज. ये कैसा इन्साफ या फिल्मा खातीर गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

मी ताल धरल्या फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन द उस्ताद कार्यावळीतले ह्या उपरांत जे गीत ह्या फिल्मातले उषा उत्तोपणे सांगा त्यांच्या आवाजान वर्मा मलिक हांची ही रचना संगीतकार बप्पी लहरी.

करपाची खात्री तांणी दिल्या. नीट यूजी पेपर फुटी उपरांत सुदारणांच्या अंमलबजावणीन जाल्ल्या प्रगतीविशी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करपाचो निर्देश सर्वोच्च न्यायालयान आयज केंद्र सरकार आनी राष्ट्रीय चाचणी संस्थांक दिला. गोंयांत बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोशणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्या. हो अभ्यासक्रम शिकिल्ल्या मनशाक देशांत तशेंच विदेशांत उद्देगीक मळार व्हड मागणी आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. गीतशकून परिवारावरवीं कला आनी संस्कृती खातें हांच्या जोडपालवान आयतारा 26 जुलयाक इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाच्या सभाघरांत स्वरांजली संगीत मैफल आयोजीत केल्या. दनपारां 3:30 वरांचेर उक्तावण सुवाळो जातलो. टॅरी म्हळ्यार द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट ह्या संस्थेन आयोजीत केल्ल्या ग्रीन ऑलिंपियाड 2026 हे पर्यावरण विशयावयले सर्ती खातीरची नोंदणी प्रक्रिया सुरू जाल्या. हे सर्ती खातीर नोंदणी तारीख 31 जुलय आसा. 5 फावटी संवसारीक विजेतो थारिल्लो विश्वनाथ आनंद हांणी आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ संघटनेच्या हंगामी अध्यक्षपदाचो कार्यभार स्विकारला. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान गुजरात आनी मध्य महाराष्ट्राचेर खूब व्हड पावस पडपाचो आशिल्ल्यान रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

2.1 मीटर म्हळ्यार उजबारशे 87 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता आनी तुमी आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ्यात 3:12 आनी 35 सेकंद जाल्यात. दनपारची ही सभा आता सोपवून आमी तुमचो निरोप घेता. एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी कार्यावळी ह्या वेळार चालू आसात. म्हादय चॅनलाचेर सांजवेची सभा 5:30 मिनिटांचेर सुरू जातली. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

233 मीटर म्हळ्यारूच 1200 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपानो 5 मिनटां जाल्ली आसा वेजला कार्यावळींच्या रुपरेषेचो. ही रुपरेषा सांगून दिल्या उपरांत 15 मिनटांचेर आयकूंक रावात शब्दुली. 30 मिनटांचेर आसतल्यो कोंकणीतल्यान खबरो. 35 मिनटांचो वेळ कांतारांचो. 7 वरांचेर आयकात तिनी सांजा ह्या कार्यावळीत वारी पंढरीची ह्या विशयाचेर अंजली दिपक जोशी हांचे उलोवप. 7:20 वेळ कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरांचो. 7:30 चावडेर ह्या कार्यावळीत हरितगृहात भाजयेची लागवड हे विशयी साईश गांधी हांची प्रसाद परब हांणी घेतिल्ली मुलाखत आसतली. 8:15 आयकात पार्लिमेंट रिव्ह्यू. 8:30 आसतली गीत गजलींची कार्यावळ. 8:45 समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज 8:09. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. 10 वरांचेर आयकात संसदेतल्या प्रश्नोत्तराचं तास आणि उपरांत तुमकां आयकूंक मेळटली मराठी मागणी गीतांची कार्यावळ मनपसंत गीते. 11 वरांचेर आसतल्यो हिंदीतल्यान खबरो. 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोपतली. हे आशिल्ल्यो आमच्या चालू सभेत वितरावपाच्या आयच्या दिसाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

मी दिल्ली माहिती असतली. 7:05 शुभप्रभात. 8:50 चित्रसंगीत. 9:30 ऐकात मराठी गीतांची कार्यावळ. 10:05 कातारा. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात उस्ताद आशिष खा यांच्या सरोदवादनात ऐकात राग मिया की मल्हार. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 स्टम्प ही कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेळ्यान सहक्षेपित करतले. 12:10 अस्तुरी या कार्यावळीत कारगिल विजय दीस हे विशय शकुंतला भरणे हांचे उलोवप आसतले. आनी 12:30 स्वसंगम या कार्यावळीत सरला भिडे हांच्या गायनात झुला, तशेंच विदुषी शोभा गुरटो हांच्या गायनात झुला तुमकां आयकूंक मेळटलो. 1:05 काना ओळा. 1:40 सदाफुली. 2:30 आयकात हिंदी फिल्मी गीतांचे कार्यावळांत. 3:10 दनपारची सभा सोंपतली. सांची सभा सुरू जातली 5:28. सुरवेक 5:30 मराठीतले यू आनी आयकात मोनिका गांवस हांचे कविता वाचन. 7:15 शब्दुली. 7:35 वेळ कातारांचो. 7:00 आयकात भेटी लागी जीवा. आषाढी एकादशी निमित्त महेंद्र पाटणकर हांणी सादर केल्ली ही कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली. 7:30 चावडेर ह्या कार्यावळीत लोकगीतांची कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली. सादर करता उत्कर्ष महिला मंडळ मुळगांव. 8:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज 8:09. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. आणि 10:00 संगीताची राष्ट्रीय कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेळान सहक्षेपित करतली. आणि 11:10 फाल्यांच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोंपतली.

ऐक पेनो आता एक नदर 105.4 मेगाहर्ट्सांचेर FM रेनबोच्या कार्यावळींचेर. ह्या खिणाक तुम्ही ऐकू शकता रेनबो सांज ही कार्यावळ. 7:10 फोन इन तुमची पसंती. 8 वेळ कातारांचो. 8:30 ऐकात सदाबहार गीता. 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ फ्रायडे फिएस्ता. 10:05 आरजेस चॉईस आणि 11:10 द लेट आर ही कार्यवळ झाल्या उपरांत 12:05 FM रेनबो वरवी सभा सोपतली. तर ऐकपनं ह्यो आशिल्लं आमच्या महादेव चॅनलाचेर तसेच FM रेनबोत वितरपाच्या आयच्या दिसाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

आमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची.

0: तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा, दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा,
1: हॅलो

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz चेर रेनबो सांज.

2300 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ अंजुल्ट मयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल ऐकपानो 15 मिनटं झाली असा. शब्दुली या कार्यावळीन तुमकां येवकार दिता आसतना आयकूंक दिता पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू हांच्या वजान दोतोर भिकाजी घाणेकर हांची गीत रचना.

ऐकपानू निकतीस तुम्ही ऐकली मनोहरराय सरदेसाई ह्यांची गीतरचना बिंद्यावस थांच्या वसांत. शब्दुली या कार्यवेन निमणे गीत तुमका ऐकूंक दिता. बाकी बाब बोरकर ह्यांची गीतरचना ऐकूया मधुमिता महात्मे ह्यांच्या वसांत. संगीत अशोक पत्की ह्यांची.

0: ऐकपॅनो सुंदर अशा या गीता संगता गायची शब्दलिही कार्यवाहीतल्यान सोपता. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. आता ऐकूया कोकणीतल्यान खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबर दिता. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 महिन्यांत ह्या प्रकारा आड जायती पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. गुन्यांवकारांक अटक करून बंदखणींत दवरल्यात अशें तांणी सांगले. काल राती व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्र्यांनी सांगले, विद्यार्थ्यांचे शिक्षणीक लुकसाण जावचे न्हय हे खातीर सरकाराची सगळ्यांत मुखेल जबाबदारी आसा आनी परिक्षा बेगिनान बेगीन घेवप गरजेचे आसा. काल फास्ट ट्रॅक कोर्टा खातीर प्रस्ताव तयार करपाक संबंधित खात्याक निर्देश दिल्ल्याचे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. खाते सतत काम करता आनी काल राती उसरां ताका मसुदो सादर केला अशें तांणी सांगले.
2: जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विहित कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाएं इसका प्रबंध किया.
1: केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंग हांणी आयज नवी दिल्लीत पेपर लीक प्रकरणा संबंधात भाजपा शिष्टमंडळाकडेन बसका घेतली. बसके उपरांत प्रसार माध्यमाकडेन उलयतना श्री नड्डा हांणी सांगले की भाजपान मुखेल 3 मागण्यो मांडल्यात. परीक्षा पेपर लीक जावपाचेर आळाबंद हाडपा खातीर कांय सुदारणा करपाची सुचोवणी केल्या अशें श्री नड्डा हांणी सांगले. फाल्यां सरकार शिष्टमंडळाकडेन आनीक एक फेरी चर्चा करतले अशें श्री नड्डा हांणी मुखार सांगला. अर्थिक वेव्हार मंत्रीमंडळ समितीन देशांत 3 समर्पित रसायनिक उद्यानां स्थापन करपा खातीर भारत औद्योगिक विकास येवजण रसायन वा भव्य रसायन येवजणेक मान्यताय दिल्या. ही येवजण 2026-27 वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पान जाहीर केल्ली. गोंयांत नक्षा पायलट प्रकल्पान मालकी वा मूळ जमनीच्या नोंदीन बदल जायना जे पुरायपणान संरक्षित उरतात अशें जमनी संसाधन खात्यान स्पष्ट केला. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन कार्यावळी खाला

233 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादे चॅनल. ऐकप्यानो 1:35 झाली असा वेळ झाला कातारांच्या कार्यवाहीचं. कार्यवाहीन पहिल्या सुवातीला ऐकूया सोनिया आणि सुकोरो यांच्या आवाजात नॉर्मन कार्दोस हाणी संगीतबद्ध केले फॅशन हे कातार.

0: ऐकपॅनो, पौर्णिमा आणि नेविल हांच्या वजनातल्या ह्या कातारा संगताक आयची कातारांची कार्यावळीतल्यान सोपता.
1: अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

233° 1 मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादेवाहिनी. सायंकाळचे 7 वाजलेले आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम तिन्ही सांजा.

श्रोतेहो, पंढरीची वारी म्हणजे केवळ पायी पंढरपुराला चालत जाणे नव्हे, तर ती वारी म्हणजे आपली श्रद्धा, आपली निष्ठा त्या विठुरायावर. ऐकूया वारी पंढरीची ह्या विषयावर अंजली दीपक जोशी यांचं भाषण.

कानडा राजा पंढरीचा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल जाता पंढरीसी सुख लागे जीवा या अभंगांच्या ओळी ऐकल्या की आठवते ती पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी पालखी सोहळा रिंगण सोहळा. आज प्रसार माध्यमांमुळे घर बसल्या या सर्व गोष्टींचा आनंद घेता येतो पण प्रत्यक्ष सहभागी होऊन त्या भक्तिरसात नाहून निघणं हा आनंद तर अवर्णनीय. ही वारी नक्की कधी सुरू झाली याचा उल्लेख नसला तरी ही परंपरा जवळजवळ 800 वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालू आहे. महाराष्ट्रातील कित्येक घरांमध्ये पंढरीची वारी हा कुळाचार आहे, त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील कुळाचार म्हणूनच आषाढी कार्तिकी आणि मासिक एकादशीला पंढरपूरला जात असत. तुकाराम महाराजांच्या घरीही ही प्रथा होती. पुढे पुढे वाटेत चोरीमारीच्या भीतीने ही मंडळी समूहाने चालत किंवा बैलगाडीने वारीला जाऊ लागली. तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र श्री नारायण बाबा यांनी या वारीला अनेक दिंड्या जोडून भव्य स्वरूप दिले. आजही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून तर तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून ज्येष्ठ वद्य अष्टमीला निघतात. हैबत बाबांनी या पालखी सोहळ्याला लष्करी शिस्तीचे स्वरूप दिले. हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सरदार होते. माऊलींचा हरिपाठ त्यांना मुखोद्गत होता. पूर्वी औंधचे पंतप्रतिनिधी यांच्याकडून पालखीसाठी हत्ती घोडे असा लवाजमा येत असे.

पण कालांतरानं ते बंद झालं. तेव्हा हैबत बाबांनी अंकली गावचे सरदार यांच्याकडून देवाचा तंबू, दोन घोडे व नैवेद्याची व्यवस्था केली, जी आज तागायत चालू आहे. या सोहळ्यात होणाऱ्या भजनांची मालिका, त्याचा क्रम, पालखीच्या पुढे आणि मागे असणाऱ्या दिंड्यांचा क्रम, हे सर्व हैबत बाबांनीच ठरवलं आणि अजूनही चालू आहे. पंढरपूरला जशी नामदेवांची पायरी आहे, तशी आळंदीच्या मंदिरासमोर हैबत बाबांची पायरी आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अमूल्य ठेवा, संस्कार प्रवाह आणि सांस्कृतिक जीवनाचे वैभव आहे. नदी सागराला मिळून जशी सागरात एकरूप होते, तशीच विठ्ठल भक्तीची गंगा विठ्ठलाशी एकरूप होते, ती पालखी आणि दिंड्यांच्या स्वरूपात. समस्त भक्तांचे माहेर पंढरपूर आहे. पुंडलिकाच्या स्वरूपात भाऊ तर चंद्रभागेच्या रूपात बहीण ही जीवाभावाची नाती पंढरपुरात सुखे नैव नांदत आहेत. प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी निघालेला संतांचा आणि वैष्णवांचा मेळा म्हणजे वारी. ज्ञान, ध्यान आणि समाधान यांचे एकत्रीकरण म्हणजे वारी. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. पांडुरंगांच्या दर्शनात दिव्य तेजाची अनुभूती यावी, पण वाटचालीतील पावलागणिक देवाचे ध्यान घडावे हेच वेगळेपण. याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. एका अरण्यात अनेक साधक तप करीत होते. ब्रह्मदेवाला वाटले यांना तपाचे फळ मिळायलाच पाहिजे, म्हणून देवाने त्यांना काय हवे ते विचारले. प्रत्येकाने काही ना काही मागितले. तेव्हा देवाने एक मोठा कमंडलू त्यांच्यासमोर ठेवला आणि सांगितलं, ज्याला जे हवंय ते कमंडलूच्या तोटेतून मिळेल, त्याप्रमाणे जो जे वांछील ते मिळाले. पण एका साधकाने देवाला सांगितले, या कमंडलूच्या तळाशी जे काही आहे ते मला दे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नाही नाही, तळाशी ठेवले आहे ते फक्त समाधान, आणि ते माझ्या वैष्णव बांधवांसाठी आहे.

संतांना आपले विचार फक्त ग्रंथातून मांडायचे नव्हते, तर जनसामान्यांच्या जीवनात उतरवायचे होते. अध्यात्म, भक्तिभाव, शुद्ध आचरण, नैतिकता हे सर्व संस्कार संतांनी या वारीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवले. 15-20 दिवस भगवंताचा नामगजर करत चाललेला हा प्रवाह म्हणजे चालते बोलते लोक विद्यापीठ आहे. ज्ञान, भक्ती, प्रीती, समाधान, सुचिता, अहिंसा, श्रद्धा, मार्धव, क्षमा या गुणांची अनुभूती देणारे विद्यापीठ, ज्याचा पदसिद्ध कुलगुरू साक्षात पांडुरंग आहे. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांचे मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, विसावा हे दर्शवणारा तक्ता हा प्रत्येक दिंडीसोबत जोडलेला असतो. प्रत्येक दिंडीच्या अग्रभागी भगव्या पताका घेतलेले झेंडेकरी, नंतर टाळकरी, मध्यभागी मृदुंग वादक, शेवटी विणेकरी आणि त्या पाठीमागे महिला वारकरी असा क्रम असतो. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळस असते. तुळस पांडुरंगाला अतिशय प्रिय आहे आणि 25-30 फुटापर्यंतची हवा शुद्ध करते म्हणून

आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणामुळे या तुळशीचे महत्व. या वाटचालीमध्ये म्हातारे कोतारे, बैरागी, गोसावी, हार फुले विकणारे, चहा विकणारे ही चालत असतातच. कधी कधी वयोवृद्ध आई वडिलांना खांद्यावर घेऊन पायी चालत वारी करणारेही असतात. हे सर्वच जण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. व्यसन, मांसाहार यापासून पूर्णपणे अलिप्त राहून सदाचेरी जीवनाची वाटचाल करणारा लक्षावधी वारकऱ्यांचा अद्वितीय मेळा म्हणजे जगातील केवढे मोठे आश्चर्य आहे याची कल्पना येते. या प्रवासातील महत्वाच्या गोष्टी म्हणजे भजन, कीर्तन, अभंग आणि त्यामुळे निर्माण होणारे भक्तिरूप वातावरण. या भजन परंपरेमागे सुद्धा एक सुंदर कथा सांगितली जाते. आसुरांवर विजय मिळाल्यावर भगवान शंकरांनी आनंदित होऊन तांडव नृत्य केलं. निद्रिस्त पार्वतीच्या आकृतीसारखी वीणा निर्माण केली आणि त्या स्वरांनी स्वर्गात संगीत बरसले. नारदांनी ही वीणा देवांकडून मागून भूतलावर आणली आणि साधू संतांनी नारदाकडून घेतली आणि खांद्यावर वीणा घेऊन भक्तीचा आविष्कार घडवत भजनाची परंपरा सुरू झाली. भजनाला निरूपणाची जोड मिळाली आणि कीर्तन उदयास आली. संत बहिणाबाईंनी म्हटलंय, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ज्ञानदेवांची भक्ती संकल्पना खूप व्यापक होती. भक्तीने, भजन कीर्तनाने एकीकडे भगवंताला मिळवायचे होते आणि मानवतेला जोडायचे होते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत कीर्तन, भारूड, गवळण, फुगडी यांच्या माध्यमातून भक्ती मंदिराचा विस्तार केला. मंदिराचा कळस उंच उंच असतो आणि त्याच्यावर झेंडाही फडकत असतो, त्यामुळे दुरूनच कळसाचे दर्शन होते, भाविक सुखावतो. तशीच तुकोबारायांची अभंगवाणी, ज्यात अतिशय रसाळ भाषा, सर्वसामान्यांची बोली वाणी सर्वांना आपलीच वाटते, त्यामुळे खरोखरीच तुका झालासे कळस याची साक्ष पटते.

वारीमधील अतिशय सुंदर अवर्णनीय गोष्टी म्हणजे दिवे घाटातील वारीचे रूप, रिंगण आणि धावा. सासवडच्या आधी दिवे घाटाच्या वरच्या टोक्यावरून वारीचे विलोभनीय दृश्य दिसते. याचं वर्णन संत एकनाथांनी एका भारुडात केलं आहे. आज सईम्या नवल देखले, वळचणीचे पाणी आढ्या लागले. पाण्याचा प्रवाह नेहमी वरून खाली येतो, पण इथे जनप्रवाह खालून वर जातो. जणू काही अविचाराकडून विचाराकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे असा भास होतो. पंढरपूरजवळ वेळापूर गावच्या थोड्या आधी एक उतार लागतो. तुकाराम महाराजांना इथेच देवळाचा कळस दिसला आणि पांडुरंगांच्या भेटीसाठी आतुर होऊन ते धावतच चालले. आताही सर्व वारकरी इथून धावतच जातात, त्यामुळे याला धावा असे म्हणतात. माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोल रिंगण करतात. यामध्ये

टाळ करी, झेंडे करी, विणे करी गोल उभे राहून टाळ मृदुंगाच्या तालात नाचू लागतात. आणि त्याच लयीत माऊलींचे अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत माऊलींना अभिवादन करतात. या रिंगणात गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीमाळा घातलेले वारकरी बघितले की प्रत्यक्ष भगवंतच उभे आहेत असं वाटतं.

कालानुरूप या वारीत बरेच सुखावह बदल झालेले आहेत. पूर्वी इतक्या मोठ्या संख्येने वारकरी पंढरीत आल्यावर तिथल्या व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जायच्या. एवढ्या लोकांच्या आंघोळी, प्रातर्विधी हे सर्व उघड्यावरच, कुठेही कसेही चालायचे, त्यातच पाऊस, त्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य असायचे. स्थानिक लोकांना तर असं वाटत असेल की वारी झाल्यावर 4 दिवस कुठेतरी पळून जावे. पण आता मात्र चित्र बदललं आहे. जवळपास सर्वच मोठ्या देवस्थानांच्या व्यवस्थापनाने पंढरपुरात भक्त निवासाची सोय केली आहे, तीही अगदी अत्यल्प वाजवी दरात. गेल्या 7-8 वर्षात सेवा सहयोग संस्था, इतर सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि राज्य शासन यांच्यामार्फत निर्मल वारीची संकल्पना राबवली आहे. यात फिरती स्वच्छतागृह तयार करून सर्व वारीच्या थांब्यावर ठेवली जातात आणि यांचा वापर करावा यासाठी संस्कार भारतीच्या रांगोळ्यांच्या माध्यमातून प्रचार केला. मल निस्सारण विघटनाच्या प्रक्रियेतून सुरू केलं. यामुळे खरोखरच वारी निर्मल होत आहे. बऱ्याच सामाजिक संस्थांकडून अल्पोपहार, चहा पाणी याची व्यवस्था केली जाते. काही डॉक्टर आपला व्यवसाय दुसऱ्या डॉक्टरांकडे सोडून वारीच्या प्रत्येक थांब्यावर गरजूंवर निःशुल्क उपचार करतात. वारीच्या या प्रवासात सर्वच मंडळी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात, त्यामुळे नकळतच आपुलकीचा बंध तयार होतो. आजकाल वारीमध्ये तरुण मंडळी, उच्च शिक्षित, नोकरदार, व्यावसायिक, त्याचप्रमाणे बाहेरील देशातील नागरिकही सामील होतात. त्यामुळे या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, भारूड याबरोबरच या बुजुर्ग व्यक्तींच्या त्यांच्या क्षेत्रातील कामाची माहिती सर्वांना करून दिली जाते. कुणाचा 60वा, 75वा वाढदिवस किंवा सहस्त्रचंद्र दर्शन साजरे केले जातात. आणि आजकाल आपल्या गोव्यातूनही बऱ्याच ठिकाणहून पायी वारीला जाणारे लोक आहेत. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला, एकात्मतेची दिंडी निघाली, भगवा ध्वज, तुळशीच्या माळा आणि गोपीचंदनाचा टिळा लावून वारकऱ्यांचा मेळा निघाला, सदाचाराचा व्यापार फुलला आणि अवघाची संसार सुखाचा झाला.

0: एकदम तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादे चॅनल. 7:20 जाल्ली आसा. ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. अपरांत सुरक्षिता भवन ह्या गोंय बाष्पक आनी कारखानो कार्यालयाच्या नुतनीकरण वास्तूचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उक्तावण जाले. गोंयान बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. गोंयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगल्यो मुळाव्यो आनी आधुनीक साधन सुविधा दिवपाक गोंय सरकारान वेगवेगळी पावलां उबारल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी कळीत केलां. अंदुवर्सा पावस उणो जालो आसलो तरी गोंयची धरणां आनी हेर सुवातींनी पुरो इतले उदका साठो आसा अशें शिंपणावळ मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगलां. आतां पुराय खबरो. पेपर लीग घडणुके उपरांत फाटल्या 2.5 म्हयन्यांत जायतीं पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. गुन्यांवकारांक अटक जावन ते बंदखिणीन आसात. हे वांगडाच आतां सरकार फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करतले हे बद्दल उलयतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें.
2: फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
1: गोयान बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. हो अभ्यासक्रम शिकिल्ल्या मनशांक देशांत तशेंच विदेशांत उद्देगीक मळार व्हड मागणी आसा अशें म्हणीत मुखेलमंत्र्यांनी सांगलें.
3: इंडस्ट्री सेक्टरातले ह्युमन रिसोर्स नॉट ओनली द बॉयलर्स अटेंडंट्स बट द मेडिकल प्रोफेशनल्स इन द इंडस्ट्रीयल सेक्टर्स हे डे बाय डे नेबरिंग स्टेटीतले डॉक्टर्स सुद्धा हांगासर येऊन ट्रेनिंग घेवप प्रिफर करता. आफ्टर द एमबीबीएस ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर्स जे गरज लागता ताजो एक कोर्स आमी नव्यान परत एकदा रोखडोच सुरवात करतले जेणे करून ताजी डिमांड इन इंडिया अँड आउट ऑफ इंडिया ही चड मोठ्या प्रमाणात आसा. अशा पद्दतीत गोंयांत ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचो काम हो आमच्या सरकारात स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग नॉट ओनली इन द ITIs बट इन ऑल सेक्टर्स.
1: उद्देगां खातीर आतां बॉयलरांची थर्ड पार्टी तपासणी करपाची प्रक्रिया पुराय जाल्या आनी आतां 48 वरां भितर बॉयलर तपासणी प्रमाणपत्रां जारी करतले. हाका लागून गोंयांत इज ऑफ डुईंग बिझनेस सुदारपाक मदत जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. अपरांत सुरक्षिता भवन ह्या गोंय बाष्पक आनी कारखानो कार्यालयाच्या नवीन वास्तूचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उक्तावण जाले. ग्रीन ओपन स्पेस आशिल्ल्या या बिल्डिंगेच्या कामा खातीर 13 कोटी रुपया खर्च केल्या. सौर उर्जा हवेशीर वातावरण तशेंच अत्याधुनीक यंत्रणेसयत ही वास्तू सुसज्ज आसा. हे वेळार बाष्पक आनी कारखानो मंत्री निळकंठ हळणकार, खात्याचे सचिव संजीव गडकर, मुख्य बाष्पक अधिकारी अनंत पांगम

0: तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. टेरी म्हळ्यार द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट ह्या संस्थेन आयोजीत केल्ल्या ग्रीन ऑलिंपियाड 2026 हे पर्यावरण विशयावयले सर्ते खातीरची नोंदणी प्रक्रिया सुरू जाल्या. गोंयच्या राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान गोंयातल्या सगळ्या सरकारी अनुदानीत आणि बिगर अनुदानीत हायस्कूल तशेंच हायर सेकंडरीच्या मुख्याध्यापकांक पत्र बरोवन तांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांक हे सर्तीन वांटो घेवपाविशी कळीत केला. ही सर्त पर्यावरण, हवामान बदल, जैवविविधता, उर्जा आणि शाश्वत विकास यासारख्या विषयांचेर विद्यार्थ्यांमदी जागृतताय वाढोवपा खातीर आयोजित केल्या. परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन लेखी आणि बहुपर्यायी प्रश्न असे असतले, तसेच नकारात्मक गुणांकन असचे ना. विद्यार्थ्यांक इंग्रजी आणि हिंदी वांगडाच मराठी, कोकणी आणि हेर प्रादेशिक भाषांनी परीक्षा देऊपाक मेळटली. राष्ट्रीय पावण्यावयर सरपी विद्यार्थ्यांखातीर 10 लाख रुपयामरेंची रोख इनामां, शाळेच्या टॉपरांक मेडल तशेंच वांटो घेवपी सगळ्या विद्यार्थ्यांक प्रमाणपत्रां दितले. हे स्पर्धे खातीर नोंदणीची निमणी तारीख 31 जुलै 2026 अशी आसून परिक्षा 8 ऑक्टोबर 2026 वा 18 नोव्हेंबर 2026 ह्या दिसांनी शाळेच्या सोयी प्रमाण घेतले. अनुवर्सा पावस उणो जालो असलो तरी गोयची धरणां आणि हेर सुवातींनी पुरो इतलो उदका साठो आसा अशें शिपणावळ मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगले. आयज मडगांवां एके कार्यावळी वेळार प्रसार माध्यमांकडे उलयतना तांणी ही माहिती दिली. आयज सावन आमी केपेच्या कुशावती न्हंयतल्यान उदक उसपाक सुरवात करतले. उदक संसाधन विभागान गोंयांत 40 वेगवेगळ्या सुवातींनी पावस उदक संवर्धन प्रकल्प सुरू केला अशेंय तांणी सांगले. मडगांव, कुंकळी आणि पणजेच्या नक्षा पायलट प्रकल्पांक मालकी वा मूळ जमनीच्या नोंदीन कसलोच बदल जायना, ते पुरायपणान सांबाळून दवरतले अशें भूंय संसाधन खात्यान स्पष्ट केलां. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामाखाला जीआयएस आणि ड्रोन आधारित सर्वेक्षणान शारी जमनीच्या नकाशाची अचूकताय वाढोवप, शिमेचे वाद उणे करप आणि शार नियोजनाक आधार दिवप हो हेचो हेत असा. ह्या प्रकल्पान भौशीक सत्यापन आणि गैरहाजीर जमिनीच्या मालकांक सुरक्षा देवपाचो आस्पाव असा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी, लॉजिस्टिक्स, अन्न प्रक्रिया तशेंच हेळ मळावेले जागतीक पावण्यावेले उद्देजक गोंयान तांचे उद्देग सुरू करपाक पयली पसंती दिता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगळ्यो मुळाव्यो आणि आधुनिक साधन सुविधा दिवपाक गोंय सरकारान वेगवेगळी पावलां उभारल्यात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. पणजे एका कार्यावळी दरम्यान ते उलयताले.
2: जर पळयशात जाल्यार वेगवेगळ्यो इंडस्ट्री, गोंय हे फर्स्ट डेस्टिनेशन फॉर प्रिफर्ड फॉर द वेगवेगळ्या इंडस्ट्रीज अक्रॉस फार्मास्युटिकल असतले, मॅन्युफॅक्चरिंग असतले, इंजिनियरिंग असतले, फूड प्रोसेसिंग असतले, लॉजिस्टीक असतले आणि सेव्हरल अदर इंडस्ट्रीज ह्यो आज प्रिफर करपाक लागलेले असा. वेगवेगळ्या कारणा खातीर तुम्ही जर कंपेअर बाकीच्या राज्या खातीर पळयत जाल्यार गोंयाक लोक प्रिफर करता. हल्लीच नीती आयोगान आपले इज ऑफ डुईंग तो इंडेक्स जो प्रोमोट केला, सगळ्यात बारीक स्टेट असताना सुद्धा बिगर स्टेटी कडे 4th नंबर हो आमच्या स्टेटीचो आयला आणि स्मॉलर स्टेटीत आम्ही तर पहिल्या नंबराचेर असतले.
0: अन्न आणि वखदा प्रशासन दक्षिण गोयात तपासणी मोहीम चढ खर केल्या असे गोयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. सुरक्षित आणि नितळ अन्न दिवप हे सरकारचे प्राधान्य असा. साश्टीतल्या एका दूध पुरवणदाराक परवानो नासताना काम केल्ल्यान आणि लेबल नाशिल्लो पनीर विकपा खातीर 30,000 रुपया दंड भरचो पडलो, तशेंच 20 किलो पनीर जप्त करून ताचे नमुने ताब्यात घेतल्या. रुमडामळान खाद्य दुकानांची तपासणी करून परवानो आणि नितळसाण नेमांकांचे उल्लंघन केल्ल्यान 7 आस्थापनांचेर वट्ट 14,000 रुपया लादल्यात. मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार जावपी खासगी फॉर्म्युला 4 सर्ती खातीर गोंय सरकारच्या 2 कोटी रुपयांचे वीज शुल्क माफ करपाच्या निर्णयाचेर गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकार हांणी टिका केल्या. खासगी कार्यावळीच्या फायद्या खातीर

0: कृषिक साधनांचा वापर करतो नये असा आरोप करून काँग्रेसीन या निर्णयाचेर प्रश्नचिन्ह उभे केला. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकार हांणी आयज डोंगरे गोलीबाबा देवस्थानाची सोबीतकाय करपा खातीर बुन्याद घाली. ह्या कार्यक्रमाक जिल्हो पंचायत वांगडी श्रीमती तृप्ती बाकल, गांवचे ज्येष्ठ नागरिक, देऊळ समितीचे वांगडी, भक्त आणि थळावे लोक व्हड प्रमाणात हजर आशिल्ले. सभेक संबोधित करताना आमदार विरेश बोरकर हांणी म्हळे, गोयच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दायजाचो एक अभिन्न भाग म्हळ्यार पूजास्थाना. मतदारसंघाची परंपरा तिगोवन दवरपा वांगडाच सामाजिक मुळाव्या साधन सुविधांचा विकास करपी उपक्रमांक आधार दिवपाक आपले कार्यालय कटिबद्ध असा असे ताणी आश्वासनय दिले. गोय हवामान केंद्रान 24 आणि 25 जुलयाक उत्तर आणि दक्षिण गोया खातीर येलो अलर्ट जारी केला. या काळात काय सुवातींनी व्हड पावसाची शक्यताय असा आणि त्याचबरोबर 40 ते 50 किलोमीटर वेगान वारे येवपाची शक्यताय असा. 24 ते 30 जुलय या काळात राज्यातल्या चडशा सुवातींनी मध्यम प्रमाणात पाऊस पडपाचा अदमास असून चढ पाऊस आणि खर वारे येवपाच्या काळात नागरिकांनी गरजेची जतनाय घेवप आणि गरजेबाहेर प्रवास टाळचे असे हवामान खात्यान आवाहन केला. स्कॉटलंडातल्या ग्लासगो शहरात 23व्या कॉमनवेल्थ गेम या सर्तीची सुरुवात एका अद्भुत उक्तावण सुवाळ्यान झाली. जाल्यार दुसरीकडेन दादल्यांच्या क्रिकेटान काल हरारे हांगा जाल्ल्या 3 मॅचींच्या मालिकेन पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन भारतान झिम्बाब्वेक 7 विकेटींनी हारायलो. आता खबरो सोपोवपाच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. अपरांत सुरक्षिता भवन या गोय बाष्पक आणि कारखानो कार्यालयाच्या नूतनीकरण वास्तूचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उक्तावण झाले. गोयान बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर उपक्रम सुरू करतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. गोयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगळ्यो मुळाव्यो आणि आधुनिक साधन सुविधा दिवपाक गोय सरकारान वेगवेगळी पावलां उबारल्यात असे मुखेलमंत्र्यांनी कळीत केला. अनुवर्सा पाऊस उणो झालो असलो तरी गोयची धरणां आणि हेर सुवातींनी पुरो इतलो उदका साठो असा असे शिपणावळ मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगले. इतल्यान हे प्रादेशिक खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25. नमस्कार.
1: दोनशे 33° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. 7:31 जाल्ली आसा वेळ जाल्यार चावडेर ह्या कार्यावळीचो.

0: ऐकपयानो आता ऐकूया हरितगृहन भाजयेची लागवड हे विषयी साईश गांधी हांची प्रसाद परब हांणी घेतिल्ली मुलाखत.
1: नमस्कार, तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आज आमच्याकडे साईश गांधी येलेले असतात. ते कृषी अधिकारी म्हणून कृषी संचालनालय पणजेचे जे असतात थंय काम करतात. आणि त्याच आमकां हरितगृहातील भाजीपाल्याची लागवड ह्या विषयाचेर माहिती दितले. साईश बाब, म्हाका एक सांगा, हरितगृह म्हटल्यार नेमके कितें?
2: सोपे भाशेन म्हणपाचे म्हणजे हरितगृह म्हणजे एक घर. पण साधारण आता आम्ही जसे घरात रावता आणि घरात रावल्या कारणान आमकां पावस, हून, वत किंवा वारो ह्याच्या कडल्यान जसे आमकां प्रोटेक्शन मेळटा, तसेच हरितगृह झाडाक सुद्धा हे सगळे बाबी लागतात. आणि त्याच्या कडल्यान त्याला समजा आम्ही प्रोटेक्ट करत जाल्यार तातूंतल्यान आमकां चड उत्पन्न मिळू शकता, एका आम्ही हरितगृह म्हणतात. तर असे केल्ले कारणान झाडाच्या भोवतळीन एक बरेशे क्लायमेट तयार जाता आणि झाडाचे जे उत्पन्न करपाची क्षमता असा ती पुरेपूर आमकां मिळू शकता. म्हणजे साधारण पळयात, आमकां समजा एक झाड समजा 2 किलो देऊ शकता, पण आमकां भायर लायल्या कारणान ते फक्त 1/2 किलो दिता. पण तेच समजा झाड आम्ही हरितगृहात लायत जाल्यार आमकां 2 ते 3 किलो देऊ शकता, कारण त्याका हून पाऊस व्यवस्थित लागल्या कारणान झाडाचे जे उत्पन्न करपाची क्षमता असा ती पुरेपूर आमकां मिळू शकता. म्हणून आम्ही हे हरितगृहात लावपाचे असे एक पद्धत जाऊन आयली असा.
1: म्हणजे तुमचे म्हणणे जसे भायर आम्ही लागवड करतात त्याच पद्धतीन हरितगृहात लागवड करपाची?
2: त्याच प्रमाणे, पण तातून एक थोडेशे गोष्टी असतात चढ म्हणजे बरे भाषेन करप असता. म्हणजे ताका स्पेसिंग म्हणा, म्हणजे अंतर लावप किंवा चढ झाडां लावची पडटा हरितगृहात. आणि तसेच बिया जी म्हणजे सुधारित जाती लावप असता, कारण त्याला उत्पन्नाची क्षमता चढ असता. तसेच ताचे भितर उदकाची सोय ही ड्रिपान किंवा स्प्रिंकलरान केली जाता. म्हणजे हातून बारीक बारीक गोष्टी हा ज्याचे आम्ही ध्यान करप असता.
1: आता म्हाका एक सांगा, तुम्ही भाजी लागवड बाहेर जी करू येतात तीच ओपन एअर करू येतात म्हणतात, तीच लागवड तुम्ही हरितगृहातही करू येतात म्हणतात, जाल्यार एक म्हाका सांगा आता खंयची खंयची जी भाजी जी असा, भाजीपालाची लागवड जी असा ती आमच्या गोंयात ह्या हरितगृहात करू येतात?
2: पळयात, साधारण सगळेच भाजी करू येतात, पण आम्ही म्हणतात की एक 3-4 भाज्यो जे महत्वाच्यो असतात ज्यो आम्ही गोंयात लावू शकतात त्यो म्हणजे डबू मिरची म्हणजे कॅप्सिकम, तशेंच तवशी, मागीर जावन जाल्ले आसा टमाट, मागीर मस्कमेलन म्हणजे चिबूड, जी राऊंड चिबूड असता पळय ती. ह्या 4-5 पिकांचे मोठ्या प्रमाणात आम्ही हरितगृहात लागवड करू शकता. आणि हरितगृहात आणि एक असा की खूप तरेचे हरितगृह असे कन्सेप्ट असतात. तातून एक असा ग्लास हाऊस म्हणजे जे युरोप अशा देशांनी वापरले जातात, ते म्हणजे फक्त ग्लास हाणी केले जाता. मागीर पॉली हाऊस असा जे आमच्या सारख्या देशांत जंय ग्लास खूप महागडे असा म्हणून आम्ही पॉलिथीन शीट घालून करतात.

0: किंवा शेडनेट हाऊस, शेडनेट म्हणून एक तरचं कपडो मेळटा. सर ह्या तीन भशेचे हरितगृह आसता. आनी सादारण आमी पॉली हाऊस म्हणजे हे चड प्रमाणान आमी करतात आमच्या क्लायमेटीक.
1: आता तुम्ही ग्लास हाऊस म्हटले, पॉली हाऊस म्हटले, शेडनेट हाऊस म्हटले, म्हणजे घर म्हटल्या उपरांत एक शेतकऱ्याक प्रश्न पडटा की हा खर्च असो खूप जातो, म्हणजे खूप हे खर्चीक असता असे दिसता की साधारण की हा खर्च कितलो असो साधारण येता.
0: खर्चाची बाब आसात, पण आमी हे समजून घेऊया की आमी समजा हरितगृहान लायले तर त्याचा फायदो किती जातलो. तर फायदे पळयात खूप आसात. अशें पळयलें गेलें आसा की सादारण 10 ते 12% पटीन उत्पन्न वाडटा. 10 ते 12% आमी म्हणटा टक्क्यान वाडले, पूण हे टक्क्यांनी 10 पटीन उत्पन्न वाडू शकता. तशेंच आमी अशें पळयलां की समजा आमी खंयचे एक भाजी पालो लायलो तर सडनली पावस आयलो किंवा खूब वत आयलें किंवा वावदळ आयली तर आख्खे पिकाचें नुकसान जावं शकता अशें आमी पळयल्लें आसा. तर ह्या हरितगृहांत जायना. तशेंच वर्सूयभर आमी भाजी पाल्याची लागवड करूं शकता. पळयात आमच्या गोंया सारक्या हातून 300 सेंटीमिटर पावस पडल्या कारणान आमकां सादारण 5 महिने भाजी पाल्याची लागवड करूंच शकना आमी, फक्त डोंगराळ भागांत करूं शकता जे उदक रावना थंय. पण हरितगृहान आमी वर्सूयभर लागवड करूं शकता. तशेंच थोडे आमी भाजी पाले पळयल्यात की ते ऑफ सिजन, म्हणजे पळयात फक्त तवशी आतां पावसान लायतात गोंयांत, पण समजा आमकां दिसलें की तवशी आमी वर्सूयभर करपाक जाय जाल्यार आमी हरितगृहान करूं शकता. तशेंच पळया की कमी जाग्यान आमी हे करूं शकता, म्हणजे उत्पन्न 10 पटीन वाडल्या कारणान आमकां जमीन तितकी कमी लागली न्ही. तशेंच मागीर वखत आसा, उदक आसा, सारें आसा, हाजी क्वॉन्टिटी सादारण 50% कमी जाता. कित्याक आमी तें कंट्रोल करता न्ही आमच्या हरितगृहान, घर आसल्या कारणान आमी सगळें आमच्या हातान कंट्रोल्ड आसता, ताका लागून ताचें प्रमाणूय कमी जाता. तशेंच आमी पळयलां की हरितगृहान रोगराई ही खूप प्रमाणान कमी जाता, कित्याक आमी ताका फुल्ली कवर केल्ले आसनात, भायले किडी किंवा भायले रोग हे भितर येवं शकना. तशेंच उदकाची जी गरज आसा हे हरितगृहान सादारण 30% ते 50% कमी जाता. हा, तशेंच मागीर जी क्वॉलिटी आसा जे उत्पन्न आमी तयार करता ताची क्वॉलिटी पळोवशी जाल्यार खूब खूब तातूंत सुदारणा जाल्ली आसता. मागीर ताका डाग आसना, तातूंत किडेचे डाग पडलेले आसना, मागीर ताका बुराक आसना. म्हणजे क्वॉलिटी सादारण तुम्ही पळोवशात जाल्यार जी आतां सुपर मार्केटांत तुम्ही पळयता पळयत न्ही, सामकी चकचकीत जी भाजी आसता ती हरितगृहान केल्ली आसता. ह्या भशेची क्वॉलिटी तुमकां जाय जाल्यार हरितगृहाचे तुमकां गरज पडटलीच. आनी मेन म्हणजे गोंयान, गोंय सारक्या प्रदेशान कितें हरितगृह जाय तर म्हणजे आमचो लेबर पळया तुमी गोंयान कितलो म्हारग जाल्लो आसा. तर हरितगृहान लेबराचे हे खूब कमी जाता तुमकां, एक गजाल जाली. तशीच जमीन जी आसा गोंयान खूब म्हारग आसा. तुम्ही चितले की बाबा आपण 1 एकर जमीन घेतलो आणि लागवड करतलो, तर गोयात तरी 1 एकर जमीन घेऊन म्हणजे आजच्या हातून परवडना. तर तुम्ही 1000 स्क्वेअर मीटरांत सुद्धा हरितगृह करून तुम्ही तुमची जी इकॉनॉमिक्स असा ती बसू शकता. तशेच आम्ही आणि एक गजाल पळयल्या की सगळी जमीन जी असा ती प्रोडक्टिव्ह असना, म्हणजे तातून उपजाव असना. समजा हरितगृह करता जाल्यार तुमकां खंयची जमीन उपकारता, इवन फातराळ जमीन सुद्धा, खडपाची जमीन सुद्धा उपकारता. कित्याक तुम्ही सगळें भायल्यान हाडून ते जमीन तयार करून केल्ले कारणान तुमकां कसले जमनीन तुम्ही हे करूं शकता. आणि एक खूप महत्वाचे जे आता जे नवीन जाळून आले असा की बाबा आपण शेतात राबून आपले हात घाण करून कपडे घाण करून करप म्हणजे एक तरेचे मानसिक बदलाव आयले असा लोकांन. आणि त्याच्या कारणान सगळेच म्हणतात की बाबा आपल्या आपल्या शर्ट पॅन्ट घालून आपण काम करतलो, आपण फॅक्टरीन काम करतलो, आपण शेतात काम करतो ना, कित्याक आपल्याक ते हात घाण केले नका. तर ही गोष्ट हरितगृहान नक्कीच तुम्ही ती तुमकां हात पांय घाण करचे पडना आणि तुम्ही बरे आपले शर्ट पॅन्ट घालून तुम्ही हातून वावरू शकता. हे जी मेन गजाल गोंयाक सारखी सूट जाता, म्हणून म्हाका दिसता की हरितगृहाचे स्कोप खूब असा गोयात.
1: हरितगृह लागवड करपी मनशाचो स्टँडर्ड वाडटा असं म्हणून
0: सामके सामके. आणि हे गोंयच्या बाबतीत तरी खूप रेलेवंट असा, म्हणजे गरजेचे असा आज. आणि तुम्ही जो मेन प्रश्न विचारलेलो त्याका आता हांव येतां की तुम्ही म्हाका म्हटलेले की कॉस्ट ताका खूप येतलो काय खर्च. येस, एका खर्च खूप येता. एका सादारण पळयात तुम्ही सादारण 1000 स्क्वेअर मीटर आम्ही धरून चलूया आमच्या हातून. 1000 स्क्वेअर मीटर सादारण 6 लाख रुपये खर्च येऊ शकता तुमकां ते बांधपाक. आणि त्याच्या उपरांत प्लस मागीर ताका इरिगेशन सिस्टम म्हणजे ठिबक सिंचन, मागीर स्प्रिंकलर इरिगेशन, मागीर झाडाचो खर्च, मागीर जमीन तयार करप भितरली, मागीर खत, मागीर ताका लागलेले वखदां, हाका 1-2 लाख, सादारण 8 लाख रुपया तुमकां 1000 स्क्वेअर मीटराचो खर्च तुम्ही धरू शकता. आणि हे सगळे खर्च तुम्ही धरता असताना तुम्ही म्हाका म्हणताले रोकडोच प्रश्न विचारतले की बाबा 8 लाख खर्च करतकीर आपल्याक बाबा कितले पैसे मेळटले.
1: न्हू पैसे मेळचे सोडून सामान्य मनशाच्या आवाक्यातलो 8 लाख रुपया खर्च न्हू. तुम्ही जेव्हा 1000 स्क्वेअर मीटर जमीन म्हणता, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असं म्हणता, तो 8 लाख रुपया खंयच्यान हाडटलो.

0: लाख रुपये खर्च करच्या खातीर सरकारान कितें मदत दिवपाची थारायल्ली आसा काय?
1: तेच्या थंय मदतीकडे पावच्या पयली तुमकां हांव हातूंत क्लॅरिफाय करूंक सोदतां की बाबा पळय, आतां आमी एक एग्जाम्पल घेवया. आमी एक पीक घेवया, समजा डब्बू मिरची म्हणजे कॅप्सिकम घेवया, तर 1000 स्क्वेअर मिटरान साधारण 3000 झाडां बसतात आमचो एक हिशोब. तर 3000 झाडां बसता आनी साधारण उत्पन्न जे आसा ते प्रत्येक झाडाचे 5 किलो आमी धरून चलया. एक्चुली 10 किलो पर्यंत मेळटा, आमी फक्त 5 किलो धरुया. आनी 5 किलो आनी 3000 झाडां धरशीत जाल्यार आमकां वर्साक साधारण 15000 किलो डब्बू मिरची उत्पन्न मेळटलें. आनी साधारण मार्केट रेट आज रिटेल रेट 40 आसा, आमी फक्त आमच्या हिशोबाक 25 रुपये धरुया. तर साधारण 25 रुपया 15000 किलो धरत जाल्यार आमकां 3.5 ते 4 लाख रुपया उत्पन्न वर्सा खातीर मेळूं शकता. आमचो साधारण एक ढोबळ हिशोब म्हणटा तसो. तर 4 लाख रुपया आमकां समजा उत्पन्न मेळटा, आमी हातूंतले 2 लाख रुपया खर्च काडून सोडून दिवया. म्हणजे खर्च म्हणजे कितें, बाबा एक 2 लेबर तुमकां दिसाचे, तुमी मागीर बी बियाणे मागीर वखदां सारें झाडाचो हे सगळें धरत जाल्यार 2 लाख रुपया काडून उडोवया आमी. तर तुमकां निव्वळ नफो जो आमी म्हणटा, प्रोफीट म्हणटा, ते 2 लाख रुपया तुमकां उरतले हे वर्साखेरीचे. पूण तुमी जशे म्हत्वाचो प्रश्न विचारलो की बाबा 8 लाख रुपया पयलो हो शेतकार घालतलो खंयच्यान, तर हातून सबसिडी कंपोनंट आसात तेच्या मागीर वचूया. पण आमी अशें म्हणटा की सबसिडी हेच्या कारणान गव्हर्मेंटान ठरयला, म्हणजे एग्रीकल्चर डिपार्टमेंटान ठरयला की आमी 70 ते 90% सबसिडी दिता गोंय सरकार ग्रीन हाऊस करपा खातीर. तर ही सबसिडी पण ताणें एक ताका एक क्लॉज घाला की बाबा तुमी तो बँके कडल्यान हाडचो प्रोजेक्ट. म्हणजे कशें कितें, तर तुमी तुमचो जो प्रोजेक्ट आसा तो बँके कडल्यान पास करून घेवचो, मागीर तुमकां बँकेन लोन दिवचे बाबा जे 8 काय 10 लाख रुपयाचो खर्च तुमी ठरयला. आनी तो बँकेन जेन्ना तुमकां सँक्शन केलो प्रोजेक्ट, तो तुमी डिपार्टमेंटान व्हरून दिवपाचो की बाबा आपल्या बँकेन हो प्रोजेक्ट सँक्शन केलो. आनी तेच्या उपरांत मागीर एग्रीकल्चर डिपार्टमेंट ती सबसिडी जी आसा ती 70 ते 90% सबसिडी जी आसा ती डायरेक्ट बँकेक पास करता. समजा तुमी 8 लाख रुपया लोन घेतलो, तर सादा तुमकां 5 ते 6 लाख रुपयाची सबसिडी जे फॉर्मान जी आसा ती डिपार्टमेंट बँकेक रिलीज करता. ऑटोमॅटिकली तुमचो जो हप्तो आसा तो कमी जालो. म्हणजे तुमी जे म्हणटा पळय न्ही की बाबा इतकी भांडवळ हाडचे खंयच्या शेतकारांक, तर तो इनिशियली प्रॉब्लम आसा. पण आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियान ठरयले आसा की प्रायोरिटी सेक्टर एग्रीकल्चर जावन आसले कारणान बँकेक कंपल्सरी एग्रीकल्चर हाका लोन दिवपाकूच जाय अशें सांगलेले आसा. तर नक्कीच तुमकां बँक जी आसा ही तुमकां फायनान्स करतली. आणि हातून एग्रीकल्चर डिपार्टमेंट खूब एक्टीव भाग घेता आणि तुमकां शेतकऱ्यांक जय जय प्रॉब्लम आसा ते हेल्प करपाची तयारी ताणी दर्शायली आसा. पण इतकेच की हे सगळे बँकेतल्यान जाल्ले जातकीच तुमकां सबसिडी मेळटली हे महत्वाची गजाल जावन आसा. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तुमकां करचो पडटलो. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट करपाक तुमकां प्रत्येक तालुक्यान आमचे विभागीय कृषी अधिकारी आसा, ते तुमकां नक्कीच हेल्प करतले ह्या गोष्टी करपा खातीर.
0: तुम्ही म्हटले प्रोजेक्ट रिपोर्ट करपा खातीर विभागीय कृषी अधिकारी किंवा त्यांच्या कार्यालयातले कर्मचारी असतात ते तुमकां मदत करतले. पण तरी असताना एक दृष्टी कळता की तुम्ही जे सांगले की वखदां मारपाक जाय, त्याका सारे घालपाक जाय, त्याका फर्टिगेशन करपाक जाय किंवा इरिगेशन करपाक जाय, हे एक खरी टेक्निकल एक तांत्रिक असा विषय दिसता. तर ही तांत्रिक माहिती दिवपा खातीर कोण अशी मदत करू शकतात का म्हणून
1: पळयात, हातून असे खुबशे कडल्यान तुमकां माहिती मिळू शकता. पण सगळ्यात पहिली म्हणजे म्हाका असे दिसता की तुम्ही स्वतः जाग्यार जय जय आता हे हरितगृह जाल्ले आसा, गोंयान जाल्ले आसा किंवा महाराष्ट्रान खूप प्रमाणात जाल्ले आसा, तुम्ही पहिली शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांनी थंय वचून ह्या ज्यो शेतकऱ्यांनी उभारलेले आसा हरितगृह हे पळोवचे, तांचे कडेन तुम्ही भासाभास करची, तांचे तुम्ही प्रॉब्लम किंवा तांचे तुमचे सक्सेस तुम्ही बाबा कशे वयर सरले, तुम्ही पहिली ल्हान सुरू केले काय, तुम्ही मोठ्या प्रमाणात गेले काय, आणि तुमकां खंयचे प्रॉब्लम हातून हाडले, तुम्ही ताजेर मागीर मार्ग कसो शोधलो, मागीर तुम्ही झाडां खंयच्यान हाडली काय, कसो तुम्ही डिझायन केलो तुमचो स्ट्रक्चर जो आसा तो ग्रीन हाऊस, खूप तरेचे डिझायन्स असतात, तुम्ही खंयचो आणि तुमच्या वातावरणाक हो सूट जाता काय, ह्या गोष्टी तुमकां स्वतः थोड्या प्रमाणात रिसर्च करचे पडटले. हे खूप महत्वाची गजाल जावन आसा, कित्याक टेक्निकली तुमकां जरी भायल्यान कोणी सांगत तांचे हातून सांगप, पण तुमकां तुमचो ओन नॉलेज हातून डेव्हलप करपाची खूप गरज आसा. तसे तुम्ही प्रश्न जर विचारलो तुमकां खंयच्यान एक्सपर्ट मेळटले तांत्रिक, तर हातून 2-3 गोष्टी आसा. एक म्हणजे शेतकी विभागीय कृषी अधिकारी आसा, थंयच्यान तुमकां शेतकरी अधिकारी तुमकां दितले. तशेंच मागीर जे आतां 2-3 मोठे सप्लायर आसा जशे कुमार आसा किंवा आनी 2-3 आसा पुण्यान आसा किंवा बेंगलोर आसा, हे तुमकां झाडांय सप्लाय करता आनी त्याच्या बरोबर तुमकां ते टेक्निकल एक्सपर्टीज प्रोवायड करता. म्हणजे ते म्हयन्याक एकदां येवन तुमच्या दारांत येतात आनी तुमचे कडल्यान ते माहिती घेता आनी तुमकां एडवायस दिता की बाबा अशें तुमी तुमचो शेड्यूल दवरचो की बाबा ह्या म्हयन्याक हो स्प्रे, ह्या म्हयन्याक हें सारें, असो तांचो एक चार्ट ठरयल्लो आसा. आनी तुमी तो फक्त चार्ट पाळपाचें इतकेंच काम करपाचें अशें तें तुमकां सांगता, इतके पर्यंत तुमकां तें तांत्रीक मार्गदर्शन दिता. पण सगळ्यांत

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

233 अंश 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ अंचल तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादे चॅनल ऐकपानो. आता काय खेळांतच म्हणजे बरोबर 8:05 तुमकां ऐकूंक मेळटल्यो मराठीतल्यान खबरो. 8:15 ऐकत संसदेतल्या कामकाजाचो नियाळ. 8:30 आसतली गीत गजलींची कार्यावळ. 8:45 समाचार. संध्या 9 न्यूज 8:09. 9:15 स्पॉटलायट तशेंच 9:30 करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत करतली. उपरांत 10 आयकूंक रावात मराठी मागणी गितांची कार्यावळ मनपसंत गीते. आयकपानो जर तुमकां तुमच्या आवडीचें गीत आयकुपाचें आसा तर आमकां आमच्या वॉट्सएप नंबराचेर मेसेज करात तुमचें आवडीचें गीत. ताका लागून आमचो वॉट्सएप नंबर आसा 8380071054 8380071054 ह्या नंबराचेर आमकां वॉट्सएप मेसेज धाडात तुमच्या आवडीचें मराठी गीत आनी तें गीत आमी वाचोवपाचो नक्कीच प्रयत्न करतली. बरोबर.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात ही परिसरात ही बैठक झाली आहे. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचे नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान चौथा रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्ण समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपर फुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहा.

0: भारतीय रेल्वेनं मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर आणि जोधपूर विभागातील लॉन्ड्रीमध्ये स्वयंचलित एआय कॅमेरा डाग ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. धुतलेल्या चादरी उशींचे कव्हर अशा कपड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी दोन तास चर्चा झाली. त्यांनी तीन मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: लगभग दो घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
2: डिमांड है तीन, उनमें से दो डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उन पे सरकार पॉजिटिव है.
0: महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशामध्ये 2024 भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेले एफआयआर रद्द किंवा एकत्र करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत दाखल केलेले 4 एफआयआर रद्द करण्याची मागणी एका याचिकाकर्त्यानं केली होती. मात्र न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत, त्याचं गांभीर्य आणि परिणाम पाहता या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या लाहोल आणि स्पिती भागात उदयपूर पांगी मार्गावर गाडीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यात एका 6 महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातग्रस्त एसयूव्ही कारमधून एकूण 15 जण प्रवास करत होते. कारमधून ऐनवेळी उडी मारल्यामुळे दोघे जण या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून राज्य सरकारनं तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक एम आर अजितकुमार यांना निलंबित केलं आहे. 2023 तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी अजितकुमार यांच्याकडे होती. ते सध्या केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि रोमानिया यांच्यात आणखी सखोल व्यावसायिक सहकार्याच्या प्रचंड सुप्त क्षमता असल्यानं उभय देशांमधल्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार झाला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज रोमानियात बुखारेस्ट इथं आयोजित भारत रोमानिया बिझनेस फोरमला संबोधित करत होत्या. रोमानियाचं सामरिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि युरोपियन युनियनसोबतचं मजबूत एकात्मीकरण यामुळे तो भारतासाठी एक मोलाचा भागीदार आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक प्रवेशद्वार ठरतो असं त्या म्हणाल्या.

2333 एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. 8:30 जातली असा. गीत गजलींच्या कार्यावरीन तुमकां येवकार दिता आसतना आयकूंक दिता पंकज उदास हांचो आवाज.

ऐकपनो सुंदर अशा या निमणे गजली संगताक आयची गीत गजलींची कार्यावळींतल्यान सोंपता. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचें म्हादय चॅनल. आतां बरोबर 8:45

233°1 मीटर अर्थातच 1287 kHz वरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादेवाहिनी। श्रोते हो, बरोबर 10 वाजलेले आहेत। सादर करीत आहोत तुमच्या आमच्या आवडीचा कार्यक्रम मनपसंत गीते।

श्रोते हो, मी विना घेऊन आले आहे तुमच्या आमच्या आवडीचा कार्यक्रम मनपसंत गीतांचा. श्रोते हो, जर आपल्याला आपल्या आवडीचं गीत ऐकायचं असेल तर लगेचच आपला फोन उचला आणि आम्हाला मेसेज करा आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या आवडीचं गीत. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8380071054, 8380071054. ह्या नंबरवरती आम्हाला आपल्या आवडीचं गीत मेसेज करा. आम्ही आपल्या मेसेजेसची वाट पाहत आहोत. श्रोते हो, उद्या आषाढी एकादशी आहे.

जय श्रोते हो, आम्ही स्टुडिओमधून थेट वारीला पोचलो आहोत असं मला वाटतं. आषाढी एकादशीचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. विठ्ठलाची वारी घेऊन वारकरी पोचले आहेत पंढरपुरात विठ्ठलाचा नामघोष करत. वारी म्हणजे काय? लाखो वारकऱ्यांच्या ओठावरचं ज्ञानोबा तुकारामाचं नामस्मरण. 800 वर्षांपासून अखंड चालत आलेली संतांची ही परंपरा. टाळ मृदंगाच्या नादात अभंगाच्या स्वरात रंगलेली भक्ती, श्रद्धा, सेवा आणि स्त्री पुरुष समानतेची वारी. जात धर्म सर्व भेदभाव विसरून एकत्र चालण्याची ही परंपरा. श्रोते हो, पावन अशा ह्या वारीच्या वातावरणात आम्ही ऐकूया एक विठ्ठल गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. विद्या ओक यांची ही गीतरचना आणि संगीत संजय राज यांचं.

विठ्ठलाचे पाय हेच आम्हा धन. खरंच आहे, विठ्ठलाला आपण कोणत्याही वेळी कोणत्याही प्रसंगी हाक मारली तर तो विठ्ठल आपल्या हाकेला धावतो. कार्यक्रमात यापुढचा स्वर आहे अजित कडकडे यांचा. ऐकूया संत तुकाराम यांची रचना, संगीत नंदू होनप यांचं.

श्रोते हो, अजित कडकडे यांच्या स्वरात नुकतीच आपण ऐकली संत तुकाराम यांची गीतरचना. संगीत होतं नंदू होनप यांचं. श्रोते हो, आपल्याला पहिला मेसेज आलेला आहे राम कुलकर्णी, श्याम कुलकर्णी आणि परिवार जत जिल्हा सांगली येथून, तसंच नसवाला चौक मलकापूर बुलढाणा येथून संजय पाटील, सौभाग्यवती उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर आणि संजय चौहान यांचा त्यांनी मागितलेला आहे. देव दिनाघरी धावला ह्या नाटकामधून पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरातील वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली बाळ कोल्हटकर यांची गीतरचना.

श्रोते हो, तुमचे मेसेजेस आम्हापर्यंत पोचत आहेत. आम्हाला पुढचा मेसेज आलेला आहे. सिंधी बुजरुक तालुका अचलपूर इथून किशोर वडतकर, शुभम वडतकर, पुन्ना वडतकर यांचा, तसंच पळशी बुजरुक तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा इथून विजय शेगोकार, रेणुका शेगोकार, ऋषिकेश शेगोकार, जयश्री शेगोकार आणि देव शेगोकार यांचा. त्यांनी मागितलेला आहे अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवने यांची गीतरचना, नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

मानले जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे विठोबा जे भगवान विष्णूचे एक रूप आहे त्यांच्या उपासनेचे मुख्य केंद्र आहे. पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे. त्या नदीत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात असा भक्तांचा विश्वास आहे. चंद्रभागा नदीच्या भव्य काठावर सुंदरपणे वसलेल्या पुंडलिक मंदिरात भगवान विठ्ठल हे मुख्य देवता म्हणून दर्शवले जातात. विठ्ठल हे भगवान विष्णूच्या अवतारापैकी एक आहेत. ह्याच चंद्रभागेच्या एका तीरावर उभा आहे विठोबाचे मंदिर. त्या मंदिरावर आधारित एक गीत आहे चंद्रभागेच्या तीरी प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात. आणि हे गीत ह्या गीतासाठी पसंती कळविलेले आहे नरगोडा छत्तीसगड येथून महाराज कीर्तनपुरी गोस्वामी, लक्ष्मीदेवी गोस्वामी, जोगेशपुरी, ट्विंकल, डिंपल, मीनाक्षी, निशा, तुलसी आणि दिशा गोस्वामी यांनी, तसंच दत्तरेंगी भाटापारा छत्तीसगड येथून हिरामणी वर्मा, पारसमणी वर्मा, पुष्पेंद्रमणी वर्मा आणि नोखेलाल वर्मा यांनी पण मागितलेलं आहे प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील गीत. ऐकूया चंद्रभागेच्या तीरी.

श्रोते हो, गीत होतं दत्ता पाटील यांचं आणि संगीत मधुकर पाठक यांचं, स्वर होता प्रल्हाद शिंदे यांचा. श्रोते हो, पुंडलिकाच्या वारीत वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे. कानी पडला आवाज मृदंगांचा, त्या हरिनाम त्या अभंगांचा, सोडून आळंदी

पुणं पालखी आली जेजुरी, आली पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी. कुणी पताका घेऊन हाती, कुणी तुळस घेऊन डोईवर. झाला जेजुरीत पिवळा भांडान्यान भक्त वारकरी. श्रोते हो, वारी ही केवळ पायी चालणं नव्हं, तर तो विश्वास, ती श्रद्धा आणि निष्ठा त्या देवाप्रती ठेवणं. मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात पुढचा मेसेज आलेला आहे. जय हिंद रेडिओ श्रोता संघ, हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून फौजी परिवार, उस्मान शेख फौजी, सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकेर इस्लाम बी, बाबा सिमर, करिश्मा सानिया, शकील पठाण, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख, निलोफर शेख, तसंच बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदणी अयूब सय्यद, बळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद यांचा त्यांनी मागितलेला आहे. सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. आम्ही जातो आमच्या गावा ह्या चित्रपटातून.

श्रोते हो, पुढचा मेसेज आलेला आहे. रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुल्ला, सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख यांचा. त्यांनी मागितलेलं आहे यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं अरुण दाते यांच्या स्वरातील कुसुमाग्रज यांची गीतरचना. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती बोलणार तोलणार नाही.

श्रोते हो, वेळ एकदम आमच्याकडे कमी उरलेला आहे आणि आम्हाला मेसेजेस भरपूर येत आहे. पुढचा मेसेज आहे, ग्राम बिटोडा भोयर तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम पश्चिम विदर्भ येथून योगीराज मस्के, श्रीहरी मस्के, इंदुमती मस्के, कविता, मोहन, कुशल, विशाल, मल्हार, श्याम, गोविंद आणि सर्व श्रोते मित्र. त्यांनी मागितलेले आहे जगदीश खेबुडकर यांची गीतरचना पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. ऐकूया राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, उद्या आषाढी एकादशी असल्याकारणाने आम्हाला फरमाईश सुद्धा विठ्ठलाच्याच गीतांसाठी येत आहे. पुढचा मेसेज आलेला आहे तालखेड जिल्हा जळगाव येथून काशीनाथ ढेंगे सौ नंदा ढेगे यांचा. तसंच अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड येथून, तसंच तुषार कुरणे प्रशिक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून, जनकपुरी सहारनपूर येथून जॉन डिकॅस्ट्रो रोजी डिकॅस्ट्रो पल डिकॅस्ट्रो विलीस यांचा. आपल्या सर्वांसाठी संत नामदेव यांची गीत रचना ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीत राम फाटक यांचं.

श्रोतेहो, पुढचा मेसेज आम्हाला आलेला आहे अक्षया भवानी शंकर आणि नयन अडवलपलकर यांचा, खडपाबांध फोंडा गोवा येथून. तसंच गाव खेरडावाडी, जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडके, श्रीमती नंदा बोडके, हनुमान बोडके, उत्तम जमदाडे, वारणा रेडिओ श्रोता संघ, वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून विजय चौहान इंदूरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदूरकर, अंकिता चौहान, अनिकेत चौहान, किवलेगाव पुणे येथून अंकिता कांबळे सैदापूरकर, विजय कांबळे सैदापूरकर, बेबी शौर्या श्रेयश कांबळे, कल्याण मुंबई येथून डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता सुर्वे, प्रकाश सुर्वे, घाटकोपर मुंबई येथून वैभव चौहान, आभीर भीमराव आणि सुजाता चौहान यांचा. तसंच विवेकानंद पांडुरंग माने, बेंबळे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथून आपल्या सर्वांसाठी मंगेश पाडगावकर यांची गीतरचना ऐकूया. सुधीर फडके यांच्या स्वरात, संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो, अवघी 7 मिनिटे आमच्याजवळ बाकी आहेत. पुढचा मेसेज आम्हाला आलेला आहे. संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड नंबर 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर आणि अर्पिताजी यांचा, तसंच नवलू वारक यांचा, कार्यक्रमात पुढचा मेसेज आहे. रवी प्रसाद हैदराबाद येथून आपल्या सर्वांसाठी सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुंदरसं हे भक्तिगीत.

श्रोते हो, ही होती संत सावतामाई यांची गीतरचना. कार्यक्रमात आम्हाला पुढचा मेसेज आलेला आहे. नांदेड महाराष्ट्र येथून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड आणि साई गायकवाड यांचा. श्रोते हो, वेळ कमी असल्याकारणाने आम्ही आपल्याला गीत देऊ शकत नाही, त्यामुळे माफी असावी. जर चुकून कुणाचा मेसेज किंवा कुणाचं नाव घ्यायचं राहिलेलं असेल तर आम्हाला माफ करावं. श्रोते हो, आपल्या प्रत्येकाचा संदेश हा महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रेरणा आणि स्फूर्ती तसंच प्रोत्साहन देतो कार्यक्रम चांगला पेश करण्यासाठी. श्रोते हो, आपणास ही रात्र चांगली जाओ, तसंच आपलं आरोग्य आणि आयुष्य चांगलं व्हावं या विठोबाच्या नामस्मरणाने. ह्याच आशेने मी वीणा आपला निरोप घेत आहे मनपसंत गीतांच्या कार्यक्रमातून. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना ही एकादशी मंगलमय जावो हीच आशा ठेवत मी वीणा आपला निरोप घेत आहे मनपसंत गीतांच्या कार्यक्रमातून. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी ह्याच वेळी.